ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तिरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो। मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात। ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा।

एक मन एक प्रार्थना, एकच तोही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़.

0: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30,00,000 अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
2: हर घर सूर्यघर.
3: आपली पसंत आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
4: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. मित्रांनो, आपण आरोग्यमंत्र या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेत असतो की आपलं आरोग्य कशा पद्धतीनं सुदृढ ठेवावं, त्याला आपण कशा पद्धतीनं सुरक्षित ठेवावं, आणि आपल्याला जे वेगवेगळे आजार होत असतात त्याच्यापासून आपण स्वतःचं रक्षण कशा पद्धतीनं करायला हवं, आणि त्यासोबत जर आपल्याला असा कुठला आजार जाणवत सुद्धा असेल तर कुठल्याही पद्धतीचे स्वतःचे उपचार न करता किंवा आपण कुठले तरी ऐकून घरगुती उपचार न करता आपण तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवून आपल्या तब्येतीची काळजी घेणं गरजेचं असताना आपण ते सहसा करत पण असतो, आणि आरोग्यमंत्र कार्यक्रमाच्या माध्यमातून अशीच जागृती आपण करत असतो. आज आरोग्यमंत्र या कार्यक्रमासाठी आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे सोलापूर येथील कान, घसा आणि नाक या आजाराचे तज्ज्ञ डॉक्टर जलील मुजावर. ते सर्जन आहेत, MBBS MS त्यांचं झालेलं आहे, आणि सोलापूरमध्ये मुजावर हॉस्पिटल नावाचं त्यांचं एक खूप मोठं हॉस्पिटल आहे. खूप नामांकित असे डॉक्टर आहेत आणि ते आज आपल्या रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कान, घसा, नाक याचे आजार कॉमन कुठले असतात, आणि ते स्वतः सर्जन असल्यामुळे डेली त्या या गोष्टीला डील करतात. ऑपरेशन असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे अनेक गंभीर आजार असतील कान, घसा आणि नाक या संदर्भातले, तर त्याच्यावरचे जे ऑपरेशन्स आहेत ते डेली करतात, डील करतात त्याशी. त्यामुळे त्यांना निश्चितच याचा खूप मोठा अनुभव आहे आणि त्यांच्या या अनुभवाचं आपण कथन जे आहे ते आज ऐकणार आहोत आणि आपल्याला याच्यातून खूप चांगली अशी महत्त्वपूर्ण अशी माहिती मिळणार आहे. डॉक्टर जलील मुजावर, मी आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणामध्ये.
5: नमस्कार संजय.
4: डॉक्टर जलीलजी, जसं मी आता एक छोटासा पाठ सांगितला की आपण एक सर्जन आहात आणि सोलापूरमध्ये नामांकित आहात. सोलापूरच नाही तर मराठवाडा असेल, आपण महाराष्ट्रामध्ये जरी पाहिलं तर आपण जे काही एकदम जटिल आणि अतिशय असे गंभीर ऑपरेशन असतात ते आपण केलेले आहात आणि त्याच्यामुळे आपलं नाव पण खूप मोठं झालेलं आहे. तर आपण काय सांगू इच्छिता की कान, घसा आणि नाक हे माणसाच्या शरीरातले किती असे महत्त्वपूर्ण पार्ट आहेत?
5: ॲक्च्युली आपल्या शरीराचे जे एंट्री पॉईंट्स आहेत ते कान, नाक, घसा आहेत. त्यामध्ये घसा हे फार महत्त्वाचा अवयव आहे, जिथून आपण सेवन करतो, जे आपण डाएट घेतो, जिथून आपण बोलतो. तर स्वरयंत्राचे आजार आहेत, त्याच्यात खाण्यापिण्यात त्रास होण्यासारखे आजार आहेत, त्यात कॉमन टॉन्सिलचे आजार आहेत, आता गुटखा सेवनमुळे होणारे कॅन्सरसारखे आजार आहेत, आवाज बदलणे हे जास्त व्हॉइस वापरणे किंवा फॉल्टी आवाज वापरणे याच्यामुळे बदलणारे आवाज आहेत, तर हे घशाचे निगडीत हे फार कॉमन आजार आहेत. नाकाशी निगडीत जर विचार केला तर सध्याचं हे जे वातावरण आहे हे फार पोल्युटेड आहे. जे डस्ट आहे ते डस्ट नसून त्याच्यामध्ये बरेच केमिकल ॲड आहेत. आता क्या कन्स्ट्रक्शनमधल्या डस्ट आहेत, परत आपल्या ह्या व्हेकलच्या डस्ट आहेत, प्लॅस्टिकच्या डस्ट आहेत, त्याच्यामुळं नाकामध्ये ॲलर्जी हा एक फार म्हणजे कॉमन आजार सध्या झालेला आहे. आणि नाकात हाड वाढल्यामुळे जे श्वसन प्रक्रियेत जे बाधा होते ते एक त्याच्यातला कॉमन आजार आहे. कानाशी निगडीत जर बघितलं तर कानातून पू येणे, कानाचे पडदे फाटणे, ऐकायला कमी येणे किंवा कानात आवाज येणे, चक्कर येणे, ऐकण्याची प्रक्रिया कमी होणे हे कॉमन आजार आहेत. तर कान, नाक, घशात हे दिसून येणारे एक जनरल पॉप्युलेशनमधले आजार आपण सध्या डेली ओपीडीमध्ये बघत असतो.
4: अच्छा, आता जसं की आपण म्हटलात की हे कान, घसा आणि नाक या संदर्भातले जे कॉमन आजार आहेत, पण ह्या कॉमन आजारासाठी आपल्याला असे खूप सारे डॉक्टर्स आपल्याला ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये सुद्धा दिसून येत नाहीत. मग याच्यामुळे रुग्णांचं किंवा जे कॉमन लोकांचं आहे त्याचं दुर्लक्ष जास्त होतं आणि पुन्हा खूप मोठा आजार झाल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचतात का, असं काही होतं का?
5: डेफिनेटली आपल्याकडे हेल्थ सिस्टम त्या प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळं बऱ्याच वेळा छोट्या गोष्टीसुद्धा निग्लेक्ट केल्या जातात. पहिलं तर पेशंटकडूनच निग्लेक्ट केलं जातं कारण आपल्या पब्लिकमध्ये ते अवेअरनेस नाही. त्याच्यानंतर त्याचे तज्ज्ञ कोणत्याही आजाराचा इलाज जेव्हा तुम्ही तज्ज्ञाकडे जाता तेव्हाच व्यवस्थितपणे होऊ शकतं फर्स्ट स्टेजपासून. पण आपल्याकडे ते इन्फ्रास्ट्रक्चर हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळं आपली पब्लिक पहिलं अंगावर काढते लगेचच दाखवत नाही आहे. दाखवलं तरी ते तज्ज्ञ डॉक्टर नसतात. आपण एक आपले जे हेल्थ डॉक्टर आहेत पेरिफेरीचे ते पाहतात. तिथून ते जेव्हा त्यांच्या कंट्रोलमध्ये येत नाहीत तेव्हा ते आमच्यापर्यंत पोहोचतात. तर डेफिनेटली एक छोटीशी गोष्टसुद्धा फार मोठी झालेली असते. तर माझं असं म्हणणं आहे की आपण हे मोठ्या आजारापर्यंत त्याचं निर्माण होईपर्यंत एखादी छोटी गोष्ट जरी आपल्याशी झाली तर हेल्थ हे फार महत्त्वाचं म्हणजे इश्यू आहे. तर प्रत्येक पेशंटने त्या त्या तज्ज्ञ डॉक्टरांना जर दाखवलं तर ते अगदी सुरुवातीलाच तो आजार बरा होण्याची फार जास्त शक्यता असते. तर मला असं म्हणायचं की आपण जेव्हा एखादी गोष्ट कांना घशात जर काय त्रास होत असेल तर त्या त्या तज्ज्ञाला दाखवलेलं आणि इलाज केलेलं फार बरं राहील की अगदी थोडक्यात ते आटोपात येईल.
4: मग आता याच गोष्टीला लागून जो पुढचा प्रश्न येतो तो असा येतो की हे समजायचं कसं, कारण कानाच्या आतला भाग असतो, नाकाच्या पण आतला भाग आहे, घशाच्या आतला भाग आहे आणि हे काही कॉमन सिम्पटम्स नाही, ते जसे कॉमन आजार असतात. मग ते आपण समजायचं कसं की माझ्या कानामध्ये त्रास होतोय, नाकामध्ये त्रास होतोय, घशामध्ये त्रास होतोय.
5: कानाशी निगडीत जर बघितलं तर कान दुखणे, कानातून पोळ येणे किंवा चक्कर येणे, कानात वेगवेगळे आवाज येणे किंवा ऐकण्याची प्रक्रिया कमी होणे हे फार म्हणजे लगेचच आपल्या लक्षात येणाऱ्या गोष्टी आहेत. हे जर आपल्याला लक्षात आलं तर आपण लगेचच कानना घसा तज्ञाला दाखवू शकता आणि त्यांचा एक महत्त्वाचा तुम्ही सल्ला घेऊन त्या प्रकारे ट्रीटमेंट करू शकता. आता घशासाठी जर बघितलं तर घसा दुखणे, आवाज बदलणे, खाण्यापिण्याला अडथळा तयार होणे किंवा घशात सूज येणे असे प्रकार झाले तरी आपण कन्सल्ट करू शकतो. नोज ब्रीदिंग प्रॉब्लेम जर होत असेल तर आपण कानना घशा तज्ञाशी संपर्क साधू शकता कारण श्वास घेणे हे सुद्धा फार महत्वाची प्रक्रिया आहे. तर नाकाशी निगडीत आता शिंका येणे, सर्दी होणे, वारंवार सर्दी होणे, सायनस सारखे आजार निर्माण होणे, त्याच्यामुळे बऱ्याच दिवस राहिल्यामुळे हेडेक होणे ह्या जर गोष्टी असतील तर आपण त्या कानना घसा तज्ञाकडे लगेच जाऊन दाखवू शकता.
4: अच्छा, आता याच्यासोबत आता दुसरा जो एक विषय येतो तो असा की जर समजा कानाचा, घशाचा किंवा नाकाचा जर असा कुठला आजार झाला असेल तर त्यावेळेस बरेच जण काय करतात की सेल्फ मेडिकेशनचा भाग करतात, म्हणजे मेडिकलमध्ये जाणं, कान दुखतं काहीतरी द्या, मग ते काहीतरी ड्रॉप देणं, किंवा नाकामध्ये काहीतरी त्रास होतोय म्हणून तर नाकातला पण ड्रॉप देणं किंवा तुम्ही काहीतरी घ्या, घशामध्ये दुखतंय तर काहीतरी विक्सच्या गोळ्या घ्या किंवा काहीतरी तुम्ही असं करा. तर असं बऱ्याच वेळेस होतं, तुम्हाला काय वाटतं की यावेळेस?
5: हा फार महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. आपल्याकडं मी सुरुवातीलाच म्हणल्यासारखं हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर फार कमी आहे, डॉक्टर्स फार कमी आहेत आणि लोकांमध्ये अवेअरनेस नसल्यामुळं हा भाग केला जातो. मला असं म्हणायचं आहे कोणत्याही आजाराचं निदान करून ट्रीटमेंट करणं हे म्हणजे पॉईंट टू पॉईंट झाल्यासारखं होईल. पण एखाद्या वेळेस आपण हे न करता उगं कान दुखतंय म्हणून मेडिकलमधून औषध घ्यायचे, पण कान दुखण्याचे 100 कारणं आहेत, घसा दुखण्याचे 100 कारणं आहेत किंवा नाकाचा त्रास होण्याचे बरेच कारण असतात. जर तुम्ही त्या तज्ज्ञाकडे गेलं तर ते कान दुखण्यामागचं कारणही स्पेसिफिकली ते बघू शकतात आणि त्या स्पेसिफिक ट्रीटमेंट ते करू शकतात. आपण नुसता कान दुखतो म्हणून कान वॅक्समुळे दुखू शकतो, कान फुटल्यामुळे दुखू शकतो, कानात जखम झाल्यामुळे दुखू शकतो. आपण उगा एक पेन किलर घ्यायचं आणि कानात ड्रॉप टाकायचं हे जे ट्रीटमेंट आहे ते तुमच्या त्या प्रॉब्लेम ओरिएंटेड झाली परंतु डिसीज ओरिएंटेड होत नाही, त्या आजाराशी निगडीत नाही झाली ते. त्याच्यामुळे हा आजार जरी तुम्हाला टेम्पररी बरा वाटला तरी तो जर समजा कान दुखण्याचं कारण जर कान फुटलेलं असल्यामुळे दुखत असेल आणि आपण वॅक्सची ट्रीटमेंट करतोय तर डेफिनेटली ट्रीटमेंट रॉंग वेने जाते आणि मग त्याच्याप्रमाणे तो आजार वाढतो आणि मग एक ऑपरेशन सारखी स्टेज येते किंवा इमर्जन्सीज होतात. ज्या गोष्टी 10 रुपये 20 रुपयामध्ये बऱ्या होण्यासारखे 50-100 रुपयामध्ये बऱ्या होण्यासारख्या गोष्टी हजारोमध्ये जातात. तर ते टाळण्यासाठी मी म्हणल्यासारखं की एखादा जर आपला त्रास होत असेल तर त्याचे तज्ज्ञ जर तुम्ही दाखवून घेत असाल तर एक स्पेसिफिक ट्रीटमेंट होते, म्हणून तज्ञांशी सल्ला करून घेतलेलं बरं.
4: अच्छा श्रोतेव, आपण आरोग्यमंत्र या कार्यक्रमामध्ये जी चर्चा करत आहोत ते डॉक्टर जलील मुजावर यांच्याशी. ते सोलापूर येथील सुप्रसिद्ध असे ENT सर्जन आहेत आणि आज आपला योगा योगा आहे की ते आज रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि आपल्याला किमान आपण कान घसाने नाक या संदर्भातले जे आजार असतात किंवा त्या संदर्भातली जी माहिती आहे ती आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मिळत आहे. जसं की आपण आता पाहतो की जसं सीझन बदलला, ऋतुमान बदलला की काही आजार होतात, समजा जसं की सर्दी, खोकला, पडसा होणं, ताप येणं, मलेरिया होणं किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी घडत असतात, उन्हाळा खूप आला तर सनबर्न होणं अशा गोष्टी असतात. मग असं काही सीझन बदलल्यानंतर सुद्धा कान नाक घसा असा काही त्रास होत असतो का?
5: सीझन बदलल्यानंतर फार तर नोज आणि घशाचे म्हणजे नाक आणि घशाचे त्रास होतात बऱ्याच लोकांना. एकदम वातावरण बदलल्यामुळे आपली बॉडी त्याला ॲक्सेप्ट करण्यात थोडा वेळ घेते. त्या दरम्यान घसा दुखणे, टॉन्सिलवर सूज येणे, घशाचे इन्फेक्शन होणे किंवा सर्दी होणे, नाकातून पाणी येणे, शिंका येणे, नाक ब्लॉक होणे हे प्रकार होऊ शकतात पर्टिक्युलर सीझन बदलल्यानंतर. तर त्याचा तेवढा सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट आपण घेऊ शकतो आपल्या म्हणजे तुमचे जे रुटीन फिजिशियन असतात किंवा जे आपले फॅमिली डॉक्टर असतात त्यांच्याकडून तो तेवढा आजार तुम्ही बरा करून घेऊ शकता.
4: अच्छा, खरं तर आपण सर्जन आहात, पण आपल्याला एक अजून आणखीन एक असा कॉमन प्रश्न विचारायचा आहे की जसा आजकाल आपण पाहतो मोबाईलचं युग आहे, त्याच्यामुळे निश्चितच माणूस 24 तास त्या मोबाईलमध्ये गुंतलेला असतो, एकतर पाहण्यामध्ये नाहीतर ऐकण्यामध्ये. मग ऐकण्याचं माध्यम म्हणतं की कानामध्ये इयरफोन घाला आणि ते ऐकत राहा नेहमी, त्याच्यामुळे निश्चितच ऐकण्याची क्षमता असेल किंवा कानाचे असे कुठले आजार उद्भवू शकतात का?
5: अगदी बरोबर आहे, महत्वाचा प्रश्न आहे हा की आजकाल जे हेडफोन वापरले जातात कानामध्ये जे इयरबड्स ठेवतात आतमध्ये जे ठेवतात ते फार चुकीचं आहे. आपल्या तिथून जाणारा साऊंड हा डायरेक्टली आपल्या कानाच्या पडद्यावर म्हणजे कानाचा पडदा म्हणजे अग्नी मेंदूचा पडदा आपण म्हणू शकतो त्याच्यावर त्याची त्या साऊंडची बॉम्बार्डिंग होत असते. तर आपण ते डायरेक्ट साऊंड देऊन हा जर प्रकार कंटिन्युअसली राहिला तर लवकरच ते बहिरेपणा येण्याचे चान्सेस असतात. किंवा साऊंडची इंटेन्सिटी जर कंटिन्युअसली म्हणजे आपल्या ब्रेनमध्ये जर जात असेल तर चक्कर येणे, डोकं दुखणे असे प्रकार होऊ शकतात. तर साऊंड हे आपण डिस्पर्स होऊन जायला पाहिजे आपल्या कानामध्ये, तर नाके डायरेक्ट जायला पाहिजे. तर जर तुम्ही इयरबड ठेवत असाल तर तुम्ही डायरेक्ट साऊंड तुमच्या ब्रेनकडे पाठवतात आणि हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे जर तुम कानात इयरबड ठेवणे हे तर मी म्हणेन 100% चुकीचं आहे. त्याच्यावर कानावर ठेवणारे जे इयरफोन्स आहेत ते तुम्हाला जर टाळणं शक्य नसेल तर ओव्हर द इयर हे तुम्ही वापरू शकता. ते कमी स्लो साऊंडमध्ये ना की तुम्ही जे कानात ठेवताय ते चुकीचं आहे.
4: नाही पण त्याला काहीतरी असं आपण हे ठेवू शकणार, कारण आता आपण पाहत आहोत की मार्केटमध्ये तर किती तर नवीन नवीन प्रकारचे इयरबड्स येत आहेत जे की कानामध्ये घातले जातात ब्लूटूथपासून ते बरेचसे, आणि त्याला अवॉइड करणं पण तेवढ्या सहजासहजी शक्य होत नाही. तर आपण असं दिवसातला काही टाईम फ्रेम ठरवू शकतो का की एवढ्या वेळेस वापरा किंवा न वापरा असं काही सांगू शकतो?
5: अगदी साऊंड जर तुम्ही कंटिन्युअसली 8 तास वापरत असाल डायरेक्ट इयरमध्ये फोन ठेवून तर जे लोक 50 ते 60 वर्षाच्या वयात बहिरे होतात ते 30 ते 40 वर्षाच्या वयातच बहिरे होऊन जातील. आणि ऐकणे ही प्रक्रिया बघण्या पाहण्यासारखी आहे. डोळे जेवढे महत्वाचे आहेत तेवढे ऐकणे सुद्धा महत्वाचं आहे. तर आपणाला जर तो बहिरेपणा नको आहे, लवकरच बहिरे व्हायचं नसेल तर आपल्याला हे टाळावं लागणार आहे. आणि मला असं म्हणायचं की ज्या कंपन्या हे इयरबड्स बनवतात त्यांनी अगदी हे म्हणजे चुकीचं आहे असं मला वाटतं, तर त्यांनी त्या प्रकारात मॉडिफिकेशन करून ओव्हर द इयर ठेवण्याचे जे इन्स्ट्रुमेंट आहेत ते लॉन्च करायला पाहिजे जे आपल्या हेल्थला ड्रॉमा देतात. असे ऑब्जेक्ट्स बनवणं हे मला असं वाटतं त्याच्यामध्ये सुद्धा तो फार मोठा रिसर्चचा भाग आहे, पण त्याच्यातसुद्धा इम्प्रूव्ह आला पाहिजे. आणि मी एक काना घसा तज्ज्ञ म्हणून सांगू इच्छितो की तुम्ही कानामध्ये ठेवत असलेले इयरबड हे अगदी चुकीचे आहेत. तुम्ही कानाच्या वर ठेवू शकता आणि ऐकू शकता.
4: अच्छा, श्रोते परत एकदा आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो की आपण डॉक्टर जलील मुजावर जे ENT सर्जन आहेत, सोलापूर येथील सुप्रसिद्ध असे ENT सर्जन आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करत आहोत. याच्यासोबत आणखीन एक असा विषय तो म्हणजे की जसं लहान वयातले मुलं असतात किंवा मिड रेंजमधले म्हणजे साधारणतः तरुण आणि वयोवृद्ध, तर यांच्या कान घसा आणि नाकाच्या संदर्भातल्या आजारामध्ये अशी काही वर्गवारी असते का? किंवा समजा आता एखादा तरुण असेल किंवा वृद्ध असेल तो सांगू तर शकेल किंवा मला कमी ऐकायला येतं किंवा माझ्या नाकामध्ये प्रॉब्लेम आहे. लहान मुलांमध्ये जर असं असेल तर मग त्यासाठी काही जे कोणी पालक असतील त्यांनी काय असं काळजी घेतली पाहिजे?
5: अगदी बरोबर आहे, लहान मुलं ऐकत नाहीत किंवा बोलत नाहीत हा प्रकार आपल्याला फार उशिरा समजतो, कारण त्यांना ते समजणे आणि सांगण्याची प्रक्रिया फार लेट असते. तर आजकाल आपण आता बऱ्याच आता लहान मुलांच्या हॉस्पिटल्समध्ये आपण हे म्हणजे अवेअरनेस दिलेला आहे की जो जन्मला आहे मुलगा तो खरंच ऐकतो का आणि तो भविष्यात बोलू शकेल का हे पाहण्याच्या काही टेस्ट आहेत. तर आपण ते स्क्रीनिंग टेस्ट करत असतो. बेरा नावाची एक टेस्ट आहे, वई नावाची एक टेस्ट आहे, त्याच्यामध्ये आपल्याला तो जन्मलेलं बाळ ऐकतं का हे आपण त्या टेस्टनुसार माहीत करून घेऊ शकतो. आणि फिजिकल एक्झामिनेशनसुद्धा करतो आपण, कानाची एंडोस्कोपी करतो, कानामध्ये पडदा आहे का, कान व्यवस्थित आहे का. तर मला असं म्हणायचं आहे की प्रत्येक जन्मलेल्या मुलाची कान ना घशाची टेस्ट होणं फार आवश्यक आहे. त्यातल्या त्यात कानाची टेस्ट फार महत्वाची आहे.
4: कारण ज्या वर्षापर्यंत ही करावी,
5: अगदी आपण ते जन्मलेल्या बाळापासून ते 2 वर्षाच्या आत आपल्याला हे रिपोर्टिंग होणं आवश्यक आहे. कारण जर एखादं बाळ ऐकत नाही हे प्रक्रिया जर आपल्याला वयाच्या 2 वर्षाच्या आत कळाली तर आपण त्याचा इलाज म्हणजे सर्जिकली म्हणा किंवा फिश थेरपीने किंवा हिअरिंग एड्स देऊन आपण ते इम्प्रूव्ह करू शकतो. पण जर ते हे प्रक्रिया जर आपल्याला 2-3 वर्ष 4 वर्षाच्या दरम्यान जर जाणवली तर ते ऐकण्याच्या प्रक्रियेत इम्प्रूव्हमेंट करणं किंवा प्रत्येक माणूस हा ऐकल्यामुळेच बोलतो तर बोलण्याची प्रक्रिया डेव्हलप फक्त ऐकण्यामुळे होत असते. एखादा मुलगा जर ऐकतच नसेल जन्मल्यापासून तर तो बोलणार सुद्धा नाहीये. त्याच्यामुळं आपल्याला ऐकण्याच्या प्रक्रियेचा तपास लवकरात लवकर वयाच्या 2 वर्षाच्या आतच व्हायला पाहिजे. त्याचं निदान करून त्याचं इलाज 2 वर्षाच्या वयाच्या आतच ते व्हायला पाहिजे, तरच तो ऐकली आणि बोलल पण. पण बऱ्याच वेळा आता आपण बघतो की ऐकण्यात ऐकत नाही किंवा बोलत नाही, मुलगा बोलत नाही म्हणून आमच्याकडे येतात लोक वयाच्या 10 वर्षाच्या वयात. तेव्हा आमच्या लक्षात येतं की ते ऐकत नाहीये आणि ऐकत नाही म्हणून बोलत नाही. मग त्यावेळी जेव्हा आम्ही त्यांच्या ऐकण्याबद्दलचे रिपोर्टिंग करतो किंवा ट्रीटमेंट करतो तेव्हा ते ऐकतील तर खरं, पण बोलण्याची प्रक्रिया तोपर्यंत लेट झालेली असते त्यामुळे बोलण्यात तेवढा फ्लुएन्स नसतो. म्हणून बोलणे हे जर आपल्याला लवकर यायला पाहिजे किंवा ऐकण्याची प्रक्रिया खरी ऐकणे हे आपल्याला वयाच्या 2 वर्षाच्या आतच व्हायला पाहिजे.
4: अच्छा डॉक्टर जलील मोजावर, जे आपण खरं तर पाहायला गेलं तर दररोज खूप म्हणजे असे क्रिटिकल असे ऑपरेशन पण करत असता, अशा बऱ्याचशा रुग्णांना आपण म्हणजे फक्त सोलापूरचं नाही तर थ्रूआउट महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश अशा ठिकाणून सुद्धा आपल्याकडे अनेक पेशंट्स येतात आणि जे क्रिटिकल पेशंट झाले असतात असे ऑपरेशन करतात कान नाक घशाच्या संदर्भामध्ये. आणि आपण जर हे पाहायला गेलं असे ऑपरेशन्स वगैरे पाहिलं तर तुम्हाला याची बेसिक गोष्ट कुठली वाटते की ह्या ऑपरेशनच्या लेवलपर्यंत ती केस येऊ नये याच्यासाठी अगोदरच काय प्रिकॉशन घ्यायला हवेत असं आपल्याला वाटतं?
5: कोणत्याही आजारांचे आपण मी तुम्हाला सुरुवातीला म्हणल्यासारखं जर त्रास होत असेल तर त्या तज्ज्ञाकडे जर आपण दाखवलं सुरुवातीलाच त्रास सुरू झाला तर त्याचं लवकर निदान होईल आणि लवकर ट्रीटमेंट होईल जेणेकरून ते फार लेट होऊन ऑपरेशनच्या स्टेजपर्यंत येऊ नये. पण आता आपण जेव्हा पाहतो की आमच्याकडे जेव्हा पेशंट येतात तेव्हा ते फार उशीर होऊन आलेले असतात, त्यांचं हिअरिंग लॉस झालेलं असतं, मेंदूचा पडदा खराब झालेला असतो, कानात फुटलेले असतात, हाडामध्ये ते आजार गेलेला असतो किंवा नाकाचे आजार अगदी ब्रेनपर्यंत गेलेले असतात, घशाचे आजार अगदी कंट्रोलच्या बाहेर गेलेले असतात. पण तरीसुद्धा आता या सध्याच्या प्रेझेंट युगामध्ये एंडोस्कोप आल्यापासून हे आजारसुद्धा आपण अगदी टोकाला जाऊनसुद्धा अगदी सुरळीतपणे बरे करू शकतो. कारण कानात जाणाऱ्या दुर्बिणी अगदी छोट्या छोट्या आहेत, आपण तिथपर्यंत जाऊन तो आजार बरा करू शकतो. बेस कल्ला म्हणजे अगदी ब्रेनच्या खालच्या भागातसुद्धा आपण नाकातून जातो आणि आपण तो आजार तिथं बरा करतो. पहिलं जे अगदी फार मेजर ऑपरेशन व्हायचे ते मेजर ऑपरेशन अगदी आपण आता एंडोस्कोपीच्या याच्यामुळं अगदी सुरळीतपणे आणि सिम्प्लिफाईड करू शकतो. इव्हन कितीही मोठे आजार झाले तर कान नाक घशात अवेलेबल असलेल्या दुर्बिणीमुळं आपण हे ऑपरेशन अगदी सक्सेस रेटपर्यंत करू शकतो. हे आत्ताच्या तंत्रज्ञानाचा एक फार मोठा फायदा कान नाक घशात तज्ज्ञाला झालेला आहे आणि आपण ते करतो.
4: डॉक्टर जलील मोजावरजी, खरं तर मी आता तुमच्या थोडंसं पर्सनल लाईफकडे येतो कारण तुम्ही हे खूप टेक्निकली गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि मेडिकली सांगितलेल्या आहेत, पण मूळतः तुमचं मूळ गाव हे आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यातलंच लोहारा तालुका या ठिकाणचं आहे. आपलं शिक्षण पण त्याच ठिकाणी झालेलं आहे. त्यानंतर आपण अंबाजोगाई इथं शिक्षण घेतलं 12वीपर्यंतचं. त्यानंतर जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे औरंगाबादचं त्या ठिकाणी आपण मेडिकलचं शिक्षण घेतलं आहे. MS पण तिथूनच झालात आणि त्यानंतर मग पुन्हा आपण सोलापूरला एका साध्या क्लिनिकपासून ते आज एवढं प्रतिती अशी असं आपलं मुजावर हॉस्पिटल आपण उभा केलेलं आहे. तर या सर्व गोष्टी ज्या आपल्याला लहानपणापासून घडल्या याच्या पाठी म्हणतात तुम्हाला म्हणजे श्रेय जर द्यायचं म्हणतात तर तुम्ही कोणाला देण्यासाठी?
5: डेफिनेटली याचं श्रेय तर माझ्या आई वडिलांनाच. फार एक भावनिक प्रश्न विचारलाय, मी बोलू शकत
4: नाही. कारण कसं आहे डॉक्टर साहेब, आम्ही जसं पाहिलेलं आहे की तुमचा पूर्ण इतिहास, तुमची जी पूर्ण हिस्ट्री आहे ती पण आम्ही थोडीशी माहिती काढली, तर त्याप्रमाणे जर पाहायला गेलं तर आपण खूप एका कॉमन बॅकग्राऊंडहून आलेला आहात. तुमचे घरचे जे आहेत ते खूप असे म्हणजे गरिबी परिस्थितीतून तुम्ही वर आलेले आहात आणि तुमचा लहानपणीचा जर इतिहास जरी पाहिला तर तुम्ही कंदिलावर अभ्यास करून सुद्धा शाळेमध्ये असताना तुम्ही फर्स्ट क्रमांकमध्ये 10वीला पास झालेला होता. तर अशा पद्धतीनं जर सगळा विचार केला तर आत्तापर्यंतचा एवढा सगळा प्रवास बघून तुम्हाला काय वाटतं की कॉमन घरातली मुलं सुद्धा एवढं मोठं प्रतियश मिळवू शकतात का? तुम्हाला काय?
5: अगदी मिळवू शकतात. माझं जर तुम्ही पहिल्या विचारलेल्या प्रश्नाचं श्रेय तर मी माझ्या आईवडिलांनाच देईन. आणि आपण अगदी कॉमन म्हणजे अगदी गरीब ते गरीब घरामध्ये सुद्धा असे होतकरू विद्यार्थी असतात आणि करतात ते आपण बघतो. भेटतात सुद्धा आणि मी ते केलेलं आहे.
4: यस. अच्छा. आणि असा एक विषय आहे की आता ज्यावेळेस तुम्ही तुमचं आणखीन एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणलं तर जे मला पर्सनली माहिती आहे ते म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातून खास करून लोहाऱ्यातून असे जर कोण पेशंट तुमच्याकडे आले तर प्रायोरिटीनं तुमच्याकडे अनेक खूप गर्दी असताना सुद्धा तुम्ही त्या पेशंटना घेता आणि कुठलीही फी आकारता सुद्धा तुम्ही त्यांना पूर्ण उपचार देता. हे
5: आपण म्हणतो ना मातीचं ऋण असतं. माझ्या गावचे लोक येतात तेव्हा मला फार बरं वाटतं.
4: अच्छा.
5: मी त्यांना पेशंट म्हणून नाही घेत तर ते माझ्या गावचे आलेत म्हणून घेतो. नंबर नसताना सुद्धा घेतो आणि त्यांची मला सेवा करण्याची एक संधी मिळाली म्हणून मी त्यांची फीस नाही घेत. मी निशुल्क त्यांची सेवा करत असतो.
4: आणि डॉक्टर जलील मुजावरजी खरं तर हे सांगण्याचं कारण असं होतं की हा शेवटचा जो पार्ट होता एक 2-4 मिनिटाचा तो याच्यासाठी होता की आमचा रेडिओ तेरणाचा एक ब्रीद आहे की आपली माणसं आपला आवाज. आणि आमचं जे हे रेडिओ तेरणाचं आपली माणसं जे आहेत आपल्या जिल्ह्यातली आहेत आपल्या गावातली आहेत आणि हे माणसं जे ग्लोबली खूप सक्सेसफुल झाले आहेत म्हणजे तुम्ही देशविदेशामध्ये तुमचे प्रबंध सादर केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तुमचं नाव हे खूप आदरानं घेतलं जातं की कान घसा नाकतज्ञ म्हटलं तर मग डॉक्टर जलील मुजावर. तर हे जे आहे ते हे आमच्या उस्मानाबादचं वैभव आहे की जे खूप मोठ्या स्तरावर पोहोचलेलं आहे. तर हे आम्हाला आमच्या सर्व लोकांना पण कळावं आणि जे लोकल हिरो आहेत त्यांना ग्लोबल करण्याचं काम रेडिओ तेरणा करतं आपली माणसं आपला आवाजच्या माध्यमातून त्यासाठी हा शेवटचा टच होता. आणि म्हणून तुम्ही त्या पाठीमागल्या फ्लॅशबॅकमध्ये गेलेला आहात म्हणून तुम्हाला असं कुठलं एखादं गाणं जे आहे की तुमच्या डोक्यामध्ये चालू आहे त्या फ्लॅशबॅकमधलं.
5: ये दोस्ते हम नहीं छोडेंगे.
4: अच्छा. म्हणजे तुम्हाला शाळेतला पूर्ण भाग आठवला. तर डॉक्टर जलील मुजावर यांचं ENT हॉस्पिटल जे आहे ते सिद्धेश्वर मंदिराच्या समोर आहे जिथे आपल्याला ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आहे. आपण कधी पण गेलात आपल्या उस्मान जिल्ह्यातल्या म्हणून जर तुम्ही गेलात तर डॉक्टर जलील मुजावर हे आपल्या स्वागतासाठी तिथे असतील आणि तुम्हाला योग्य आणि खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करतील. डॉक्टर जलीलजी आपण या ठिकाणी आलात आणि खूप चांगली अशी कानाच्या बाबतीतली जी माहिती सांगितली कमी शब्दामध्ये पण अतिशय मार्मिक आणि योग्य ती माहिती होती ती सर्व आमच्या श्रोत्यांना ऐकून निश्चित ते अवेअर झाले असणार आहेत ते जागृत झालेले असणार आहेत. आपण आज रेडिओ तेरणामध्ये येऊन जी हे माहिती आपली शेअर केली त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो.
5: नमस्कार.
4: आणि आपण एकत्र हा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. किंवा आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा हे ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानाबादला जर आपण टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. किंवा आपण http://radio.coeusmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाग्रामला आपण फॉलो करा, लाईक करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970-500-9970-500-900. ऐकत राहा, आनंदी राहा. रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे।
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
2: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय। जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे। गावोगावी लोक सोलर पॅनल बसवतायत, तुम्ही बसवून घ्या। भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते। 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय।
3: PM सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in वर।
4: हर घर सूर्यघर।
0: श्रोते हो, आपला अन्नदाता, आपला बळीराजा, बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM।
5: मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, आजच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत। मंडळी, आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक महत्त्वाच्या विषयावरील माहिती, तो विषय म्हणजे ऊर्जा बचत आणि ऊर्जा संरक्षण याच्या संदर्भातली माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करून घेणार आहोत। मंडळी, आपण जाणतोच आहोत, आपण आर्थिक प्रगती करत असताना, देशाची प्रगती करत असताना किंवा अनेक माध्यमातून पुढे जात असताना आपल्यासमोर जो प्रश्न सर्वदा उपस्थित राहत असतो, तो प्रश्न ऊर्जेचा आहे। ज्या देशाकडे संसाधनं ऊर्जेची उपलब्ध आहेत, असे देशच आज जगामध्ये खूप मोठी प्रगती करताना आपणास दिसून येत आहेत। भारताचं त्याच्यामध्ये कितवं स्थान आहे, भारत कशा पद्धतीनं या क्षेत्रामध्ये काम करतो आहे, किंवा हेच काम आपल्याला कशा पद्धतीनं ऊर्जा संरक्षणाचं प्रभावीपणे करणं गरजेचं आहे, या संदर्भात आपण अधिक माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून करून घेणार आहोत। ही माहिती आपल्याला देणार आहेत श्रीयुत केदार खमीतकर। केदार सर हे एनर्जी कन्झर्वेशन ऊर्जा बचत क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचा 5 वेळेस पुरस्कार मिळालेला आहे। त्याचबरोबर ऊर्जा मंत्रालय राजस्थान सरकार, ऊर्जा मंत्रालय तेलंगणा सरकार यांचेही पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत। त्याचबरोबर ते सध्या ऊर्जा लेखा परीक्षक म्हणून त्यांनी केंद्र सरकारने त्यांना प्रमाणित केलेलं आहे, ते काम देखील ते आता या ठिकाणी करताना दिसत आहेत। केदार सर नमस्कार, कार्यक्रमात स्वागत। सर, अतिशय महत्त्वाचा असा हा विषय आहे, आपल्या भागामध्ये आपण बघतो आहोत ऊर्जा आपल्याकडे उपलब्ध असते, पण तिचा योग्य वापर होताना किंवा तो त्याच्या संदर्भातली जनजागृती होणं खूप महत्त्वाचं ठरत आहे। सुरुवातीला मला असं सांगा की हे ऊर्जा संरक्षण जे आहे ते करणं किती महत्त्वाचं आहे।
6: मला खूप आनंद वाटतं की आज एक खूप चांगल्या विषयावरती आपण चर्चा करतोय। ऊर्जा बचत या सर्वप्रथम मला खूप आनंद वाटला की आपल्या तेरणा रेडिओच्या माध्यमातून ह्या ॲक्टिव्हिटीजला त्यांनी सुरुवात केलेली आहे की ऊर्जा बचत आणि त्याचे महत्त्व। ऊर्जा बचत जर म्हटलं तर हा एक त्यालाच दुसऱ्या शब्दामध्ये संवर्धन म्हणतात आणि हिंदीमध्ये त्याला संरक्षण म्हणतात। तर ह्या शब्दाचा अर्थ जर बघितला की स्वहित आणि राष्ट्राच्या हितासाठी ऊर्जेचं प्रबंधन आता काही गोष्टी असं विचार केले जातात दोन्ही त्याचा जो व्ह्यू जर बघितला की बचत करणं कशासाठी, तर आपल्याकडे जर पैसा आहे तर मग बचत कशासाठी हाही प्रश्न आहे, आणि आपल्याला पर्यावरणाचा प्रश्न असेल तर ऊर्जेचं प्रबंधन किंवा ऊर्जा बचत हे अतिशय महत्वाची मानली जाते.
5: सर आपण या दोन बाबी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत, मला याच्यानंतर असं सांगा की आपल्या भागामध्ये सर्वसाधारणपणे आपण घरगुती असेल, औद्योगिक असेल किंवा कृषी या सगळ्या क्षेत्रामध्ये ऊर्जेचा वापर करत असतो, तर याच्यामध्ये इंधन वाचवण्यासाठी आपल्याकडे जी यंत्रसामुग्री आहे, जी उपकरणं आहेत, त्याचा चांगल्या पद्धतीनं कसा वापर करता येऊ शकेल?
6: खूप चांगला प्रश्न विचारलेला आहे. इंधन बचतीसाठी आपल्याला वेगवेगळे काही मार्ग PCRA द्वारा हे आपल्याला काही मार्गदर्शन केलेलं आहे. PCRA हा केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाचा हा एक विभाग आहे आणि त्याचं मी फॅकल्टी व्याख्याता म्हणून काम करतो आहे. आणि एक सरळ रीती जर विचार केला की सोप्या गोष्टी जर विचार केला तर जसं आत्ताच सरांनी जर मला प्रश्न विचारला की कसं करू शकता हे उपकरणं जी आपल्याला आपल्याला मदत करू शकतात का, ठीक आहे नक्कीच आपण मदत करू शकतात. सर्वप्रथम मला हे आपल्याला सांगायचं आहे की आज अक्षय ऊर्जेचाही वापर करण्यासाठी सांगितलं जातं किंवा कुठली पद्धत त्याला चांगली आणि रीतसर आहे आणि असं मला तुम्हाला असं तुमच्यासमोर ठेवू इच्छितो. तर सर्वप्रथम आपलं काम आहे, आपली ड्युटी आहे की ऊर्जेचं एक कन्झर्वेशन करणं किंवा ऊर्जेची जो योग्य वापर करणं किंवा दक्षता म्हणतात त्याला दुसऱ्या शब्दामध्ये, आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचा जो पर्याय आहे की अक्षय ऊर्जेचा वापर. तर सर्वात प्रथम आपलं पाऊल राहायला पाहिजे की ऊर्जेचं संवर्धन करणं, म्हणजे त्याला इंग्रजीतून म्हणतात कन्झर्वेशन फर्स्ट देन रिन्युएबल एनर्जी. आज बघितलं जातं की सोलार हे पहिल्यांदा लावलं जातं, पण आमचं मार्गदर्शन असं आहे की सुरुवात कुठून करायची की संवर्धन करायला पाहिजे, कन्झर्वेशन फर्स्ट, एनर्जी इफिशियंट म्हणजे चांगले उपकरणं आपल्याला वापरले पाहिजेत जेणेकरून त्याचं आउटपुट जास्तीत जास्त आपल्याला मिळेल, आणि नंतर शेवटचा पर्याय म्हणजे तो अक्षय ऊर्जेचा वापर.
5: अशा पद्धतीने याच्यामध्ये आपल्याला काम करता येऊ शकतं. सर आताच आपण शेवटी उल्लेख केला तो अक्षय ऊर्जा, याचा उल्लेख आपण केलेला आहे, जी ऊर्जा ज्याला अक्षय म्हणतो, जी कधीही संपत नाही, जी आपल्याला नैसर्गिकरित्या उपलब्ध होणारी ऊर्जा आहे, तर सर याच्या संदर्भात तपशीलवार काय सांगता येईल, कशा पद्धतीनं आपले ऐकणारे श्रोते असतील किंवा जी आपली ऐकणारी मंडळी असतील या अक्षय ऊर्जेचा चांगल्या पद्धतीचा वापर कशा पद्धतीनं करू शकतात?
6: सर सर्वप्रथम मी आपल्या घरापासून करायला सांगतो की आपल्या घरामध्ये जे नैसर्गिक जे प्रकाश आहे सूर्यप्रकाश त्यालाही अक्षय ऊर्जा म्हणतात. त्याचा जास्तीत जास्त आपण आता ह्या ठिकाणी सुद्धा आपण जे अनुभव करतोय की आपण तेरणा रेडिओमध्ये सुद्धा एक अक्षय ऊर्जेचा जो दिवसा देखील अक्षय ऊर्जेचा आपण वापर करतोय हे खूप महत्वाची गोष्ट आहे, हे तुमच्यासमोर ठेवू इच्छितो की आपण जास्तीत जास्त दिवसा सूर्यप्रकाशाचा वापर केला पाहिजे, ते एक अक्षय ऊर्जेचा वापर केल्याचं श्रेय आपल्याला मिळेल. आणखीन जर थंड आपल्याला जर थोडीशी जर आपण जर खिडकी असं जर थोडीशी उघडी ठेवली तर आपल्याला पंख्याचा पण वापर टाळता येईल. तर असे छोटे छोटे गोष्टी जर आपण दक्षता जर दिली तर आपल्याला अक्षय ऊर्जेचा वापर प्रत्येक मनुष्य प्राणी करू शकतो.
5: अक्षय ऊर्जेच्या संदर्भात या ठिकाणी आपण सर सांगितलेलं आहे, आपण बघतो आहोत आता आपण इंधनाच्या बाबतीमध्ये पेट्रोल असेल किंवा अन्य जे इंधनाची उपकरण आहे त्याच्या संदर्भात आता आपण अनेक परकीय देशांवर अवलंबून आहोत आणि त्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात आपल्या चलनाचा आपण खर्च करत असतो. मला सांगा की आपण बऱ्याच वर्षापासून या पेट्रोलच्या संदर्भात आपण तितकेसे स्वावलंबित्व आणखी आपल्याकडे आलेलं नाही किंवा तेवढे स्रोत उपलब्ध नाहीत. आमच्या ऐकणारे जे श्रोते असतील अशांना या इंधनाच्या वापराच्या संदर्भात कोणकोणती काळजी घेणं गरजेचं आहे काय सांगता येईल सर?
6: सर आपण खूप चांगल्या प्रश्नाला सामोरे जातो आहे की आज आपला भारत देश आत्मनिर्भर नाही आहे. पेट्रोल असेल, डिझेल असेल, कोळसा असेल, केरोसिन असेल, ह्या सर्व गोष्टी आपण बाहेरच्या देशातून आयात करतो. तर सर आपण जो आपल्या श्रोत्यांना हे सांगू इच्छितो की आजच्या ह्या आवाहन करू इच्छितो की आपण जर एक युनिट वाचवलं एक इलेक्ट्रिसिटी विद्युत तर राष्ट्राचे दोन युनिट वाचणार आहेत. मग आता बाहेरच्या राष्ट्रातून आपण कोळसा आणतो आणि विद्युत तयार करतो तर त्या गोष्टीसाठी सुद्धा आपल्या सर्व श्रोत्यांना माझं एक निवेदन की आपण ऊर्जेचं म्हणजे विद्युतचं कसं बचत करू शकता की आपण फॅन आपण जर 5 नंबर लावत असेल तर त्याला 4 नंबर लावा, 3 नंबर लावा, 2 नंबर लावा, तर आणि योग्य वापर ते करू शकतो. आणि मला सांगायचं होतं की आत्मनिर्भरता म्हणजे आपलं आपण आपलं घर आत्मनिर्भर केव्हा होईल, तर ह्या बचतीच्या माध्यमातून होऊ शकेल. आणि त्यांचा जो प्रश्न होता की भारत देशाला आत्मनिर्भरतेसाठी काय काय करावं लागेल, आपण काय करू शकतो की आपण आपल्या घरामध्ये जे उपकरणं आहेत जे त्याचा देखभाल करावी, म्हणजे त्याचा आउटपुट जास्त वापरण्यासाठी करावा. उदाहरणार्थ आपण पेट्रोल वाचवण्यासाठी सरांनी सांगितलं की 1 लिटर पेट्रोल आपण दिवसभरातून जर वापर केला तर त्याचा काय परिणाम होतो, की त्याचा परिणाम एकतर आपले खर्च वाढत चाललाय. बघा 1980 ह्या वर्षापासून जर बघितलं तर आपले जवळपास 40% खर्च वाढलेला आहे. आता ह्या 2022-23 जर विचार केला, आपलं एक ऑडिट केलं, एक ऑडिट जर केलं तर आपल्याला लक्षात येईल की आपला खर्च जवळपास 2030 काय होणार आहे. जर एक संभाव जर बघितलं तर 70% इंधनाचा खर्च वाढणार आहे. जर आपण बचत जर वाढवली तर आपल्याला त्या क्षेत्रामध्ये एक पेट्रोल आता कसं वाचवायचं, आपण नजदीकच्या स्थानी भाजी किंवा इतर गोष्टी आपण खरेदी करायला चलत जावं किंवा सायकलचा वापर करावा, तर ह्या छोटे छोटे आपण लक्ष दर दिलं तर आपलं इंधन वाचू शकतं. आणि घरामध्ये आपण गॅस वापरतो तर छोटा बर्नर हे जास्तीत जास्त वापर करावा, जेणेकरून आपली गॅसची बचत होईल. आणि घरामध्ये सुद्धा आपण पाणी गरम करायचं असेल तर सौर ऊर्जेचा वापर करावा. आणि आपल्याला एक निवेदन की पूर्ण विश्व योग दिवस आपण व्यायाम करण्यासाठी आपण जागृती करण्याचा एक दिवस आपण आयोजित करतो, तर आपण जर थंड पाण्याने जर आपण जर आंघोळ केली तर एक प्रकारचा व्यायाम होईल असं एक मला वाटतं. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी मी आपल्या समोर ठेवल्या.
5: सर आपण या अतिशय चांगल्या ठिकाणी सांगता आहात. मला याच्यानंतर असा एक विषय आपल्या समोर आणायचा आहे, या ऊर्जा बचतीच्या माध्यमातून आपण पर्यावरण संरक्षण हा एक अतिशय महत्वाचा विषय या ठिकाणी बोलणार आहोत. त्याच्यावर पर्यावरण संरक्षण कसं आपल्याला या विषयाच्या माध्यमातून करता येईल, जो की आज महत्वाचा विषय ठरलेला आहे. पर्यावरणामध्ये असंतुलन आपण सर्वत्र बघतो आहोत, ऊर्जा बचतीच्या माध्यमातून पर्यावरणाच्या संदर्भात आपल्याला कशा पद्धतीनं चांगलं काम करता येईल.
6: हो सर, पर्यावरणाचं रक्षण आपल्याला केलंच पाहिजे आणि प्रत्येकाचा त्याचा एक सहभाग असावा. त्यासाठी मी एक सोपे मी उपाय आपल्या समोर ठेवेन. आपण जाणता की हे जे विद्युत आहे आपल्या सध्या परिस्थितीमध्ये भारत देशामध्ये 70% आपण निर्भर करतो आणि त्याच्यावरती कोळसा जाळतो, आणि कोळसा जळून जे विद्युत आपल्या घरापर्यंत पोहोचते तर हे प्रचंड प्रमाणात हे वायू प्रदूषण होत असतं. तर आज भारत देशामध्ये जर सध्या परिस्थितीत बघितलं तर आज 70% आपण त्याच्यावरती निर्भर करतो. आपण जर आजपासून विचार केला प्रत्येक नागरिकाने की मला एक एक युनिट वाचवलं तर हे पर्यावरण रक्षणासाठी खूप मोठं योगदान ठरणार आहे. पर्यावरण रक्षण हे केवळ पेड़ पौधे लावून हे नाही होणार, तर त्याच्याही पलीकडे आपल्याला काही पाऊल टाकावं लागतील. आता जसं की अक्षय ऊर्जेचा वापर जास्तीत जास्त अधिकतम आपण वापर वाढवला पाहिजे. आणि जो पारंपरिक ऊर्जा आहे, पेट्रोल आहे, जो काही पारंपरिक ऊर्जेचे स्रोत आहेत, हे कमीत कमी आपण वापर केला तर पर्यावरण रक्षणासाठी खूप मोठं योगदान हे ठरणार आहे.
5: सर आणखी एक या ठिकाणी महत्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे की जी ऊर्जा आपल्याकडे उपलब्ध आहे ती ऊर्जा योग्य ठिकाणी योग्य वेळी कसं वापरणं गरजेचं ठरणार आहे, कारण वेगवेगळ्या ऊर्जेची साधनं आहेत, तीच त्या ठिकाणी आपण वापरणं किती महत्वाचं आहे.
6: हो, तर मी तर आज एक विशेष मी आपल्या समोर ठेवू इच्छितो की आज जागृतीमध्ये हे सगळ्यात महत्वाचं आहे की ऊर्जेचं व्यवस्थापन, म्हणजे कुठली ऊर्जा कुठं वापरायची हे आपण शिकलं पाहिजे. उदाहरणार्थ सर्व जे आपले श्रोते जे ऐकत आहेत, माझं निवेदन की तुमचा हा जो श्रवण यंत्र जे तुम्ही लावलेलं असेल ते थोडंसं बारीक करा, जेणेकरून त्याची ऊर्जेचं खपत कमी होईल. आणि ऊर्जेचा जो आज बघितलं जातं की ऊर्जेचा वापर आपण कसं कमी कराल, तर बघा की जसं सरांनी मला एक सांगितलं की कुठली ऊर्जा कुठं वापरायची. आज जे इलेक्ट्रिकल एनर्जी जे येते, जे आपण हे मोबाईलवरती आपण वापरू शकतो, मोबाईल चार्जिंग करण्यासाठी वापरू शकतो, हा एक चांगला वापर आहे. आपण ऊर्जा म्हणजे हे विद्युत आपण ऊर्जाचा जो आपण मोबाईल चार्जिंगसाठी करू शकतो, कॉम्प्युटरसाठी वापर करू शकतो, किंवा आपल्या ह्या जे काही ATM आहेत त्यांच्यासाठी वापरू शकतो. हे अतिशय महत्त्वाच्या गोष्टीसाठी म्हणजे आरोग्यासाठी, म्हणजे हॉस्पिटलसाठी वापर करू शकतो. तरी देखील आज विद्युत ऊर्जा कमी पडते, तर ही विद्युत ऊर्जा आपण कुठं वापरली पाहिजे हे आपण शिकलं पाहिजे. तर एक उदाहरण आपल्याला देतो, विद्युत ऊर्जा ही आपण अतिशय महत्वाच्या गोष्टीसाठी आपल्याला प्रकाशित घेण्यासाठी, प्रकाश करण्यासाठी वापरली पाहिजे. नक्की आता एक तुम्हाला सांगतो की आपण छोट्या छोट्या गोष्टीसाठी चांगली मूल्यवान वस्तू जर वापरली तर हे आपल्याला जास्त काळ टिकणार नाही आणि खूप महागडी पडते. तर विद्युत ऊर्जा अशी एक अमूल्य ठेवा आहे जे आपण केवळ त्या कामासाठीच वापरलं पाहिजे जिथं अत्यंत गरजेचं आहे. बघा सर्व श्रोतगणांना मला माझा हा प्रश्न आहे की विद्युत ऊर्जा आज बरेच ठिकाणी मिळत नाही, बरेच ठिकाणी आज अंधार आहे, प्रकाशित करण्यासाठी विद्युत ऊर्जा आहे, न की आपल्या पाणी तापवण्यासाठी. पाणी तापवण्यासाठी आपण गिझरचा वापर करतो. गिझर हा शक्यतो टाळावा. फार जर आवश्यक असेल, जर एखादं पेशंट असेल, त्याला गरज आहे बाबा गरम पाण्याची,
5: सेवेमध्ये वापरणार
6: तर त्यांनी ते वापर करू शकतात. पण आपण सर्वजण थंड पाण्याने आपण स्नान केली पाहिजे. माझा स्वतःचा अनुभव की माउंट आबूला गेलो होतो मी, तर थंड हवे ठिकाणी मी जे थंड पाण्याने जर आंघोळ केली तर एक आरोग्य मला मिळालं. आणि सर्व श्रोतांना माझी विनंती की कुठली ऊर्जा कुठं वापरायची हे थोडंसं शिकावं, हे तुमच्यासाठी माझं नम्र निवेदन.
5: खमीतकर सर, याच्यानंतर अतिशय आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला विचारावासा वाटतो. आपण बघितलेलं आहे पाश्चिमात्य राष्ट्र असतील, आखाती देश असतील, बरेच आपण ज्या ठिकाणी बघतो आहोत ते ऊर्जारहित साधनांचा वापर थोडंसं वाढवताना दिसत आहेत. आता एक दिवस त्यांनी अशा पद्धतीचा डिक्लेअर करतात की या दिवशी फक्त सायकल वापरणं गरजेचं आहे, या दिवशी आपण हे वापरणं गरजेचं नाही. तर ही जी भावना ऊर्जा बचतीच्या संदर्भामध्ये असेल, ऊर्जा संरक्षणाच्या बाबतीमध्ये पाश्चिमात्य देशांमध्ये किंवा इतर देशांमध्ये दिसून येत असते, आपल्याकडे ती तशी दिसून येत नाही. आपल्याकडे सायकलिंगचा वापर पण खूप आहे, त्याच्यामुळे आरोग्याचे सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहेत, जेणेकरून आपण खूप सुखवाह वाहनांचा वापर या ठिकाणी करताना दिसून येत आहोत. काय सांगता येईल सर, कसा बदल करता येईल?
6: सर मला एकच सांगावं असं वाटतं की विश्व जैव इंधन दिवस हा 10 ऑगस्टला हे आयोजित करण्यात होतं की जेणेकरून लोकांनी जागृत व्हावं की आपल्याकडे आपला भारत देश कृषी प्रधान देश आहे, तर आपल्याकडे खूप मोठे जैव इंधन उपलब्ध आहेत, त्या जैव इंधनाचा ओळख व्हावी आणि ह्यासाठी आपण सर्वजण काम केलं पाहिजे. तर आज मी कृषी क्षेत्रासाठी पण काम करतोय की आपले जे शेतकरी बांधव आहेत तर त्यांनीही ओळखावं, ते खूप मोठे ह्या देशासाठी काम करू शकतात, म्हणजे देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी काम करू शकतात. कृषी क्षेत्रामध्ये जैव इंधनाची खूप मोठी उपलब्धता आहे. आज बरेच मोठमोठे शेत जाळले जातात, म्हणजे जे पालापाचोळा जे आपल्याकडे जे उपलब्ध आहे त्याला आपण केअर कचरा म्हणतो. प्रत्येक घराघरामध्ये सुद्धा तो केअर कचरा उपलब्ध असतो, ते आपण जाळायला नको. आजपासून एकच आपण प्रण करूया, इंधन संरक्षण मेरा प्रण, इंधन संरक्षण यावरती जर विचार केला की आपल्याकडे जैव इंधनासारखे एवढे स्रोत उपलब्ध असताना आपण बाहेरच्या राष्ट्रातून आणत असतो, तर जैव इंधन ओळखावे आणि त्यासाठी आपण काम करावं.
5: खमीतकर सर, या ठिकाणी आणखी एक मला महत्वाचा प्रश्न आपल्याला विचारायचा होता. आपल्याकडे बघतो आहोत आपण की आता ऊर्जा साधनं सुद्धा कमी होताना दिसत आहेत, याच्यासाठी आपण अपारंपरिक जी ऊर्जा साधन आहेत, अपारंपरागत ऊर्जा साधन आहेत, त्याचा सुद्धा वापर करणं खूप गरजेचं झालेलं आहे. आताच्या केंद्र सरकारच्या निर्णयानुसार आपण पुढल्या वर्षापासून इथेनॉलचा वापर आणखी 10-20% करणार आहोत, हा सुद्धा एक खूप महत्वाचा विषय या ठिकाणी ठरणार आहे. तर ही जी अपरंपरागत ऊर्जा साधनं आहेत, आपण सांगितलं की शेतीमधील जे टाकाऊ पदार्थ असतात त्याच्यापासून सुद्धा आपण ऊर्जा तयार करू शकतो, अनेक साधनं त्याच्यासाठी उपलब्ध आहेत, याच्या संदर्भात सर काय सांगता येईल, आणखी कशा पद्धतीनं काम होणं गरजेचं आहे?
6: सर्वप्रथम आपण घरापासून सुरुवात करूया की घरामध्ये आपल्याकडे दिवसभरातून जो प्लॅस्टिक जो असतो, आपण कॅरी बॅग किंवा इतर जो सिंगल यूज म्हणजे एक वेळेस आपण वापर करतो आणि तो टाकून देतो, तर आज आपण झिरो वेस्टेज म्हणजे शून्य टाकाऊ पदार्थ आपल्या घरामध्ये निघाले पाहिजेत, त्यासाठी आपण काम केलं पाहिजे. सरांनी मला खूप चांगल्या पद्धतीनं आपले छोट्या छोट्या गोष्टी वरती काय त्यांनी एक प्रकाशित केलं की घरामध्ये जर बघितलं जातं की किचनमधून सुद्धा खूप वेस्ट निघत असतं. किचन म्हणजे हे एक स्वयंपाकघर एक आपलं एक खूप मोठी औद्योगिक वसाहत आहे, म्हणजे त्या वसाहतीतले जे प्रमुख आहेत म्हणजे गृहिणी, त्या गृहिणीपर्यंत हा संदेश झाला पाहिजे की आपल्या घरामध्ये सुद्धा गॅसची बचत होऊ शकते. छोटा बर्नर चा वापर जास्तीत जास्त केला पाहिजे, बायोगॅसचा वापर केला पाहिजे. घरामध्ये सुद्धा जैव इंधन जसं असं ह्याच्यावरती आपण जे आत्मनिर्भर बनू शकतो बनण्यासाठी खूप योगदान आपल्याला मिळेल. आणि घरामध्ये प्रत्येक छोटे छोटे आपण जर बायोगॅस म्हणजे जैव इंधनाचा वापर केला तर आपला देश आपलं घर पहिल्यांदा आत्मनिर्भर होईल.
5: खमीतकर सर, मला वाटतंय की ऊर्जा संरक्षणाच्या संदर्भातील बऱ्याच विषयावर या ठिकाणी आपण चर्चा केलेली आहे, उहापोह केलेला आहे. आमचे जे श्रोते आहेत रेडिओ तिरणाचे, आपले ऐकणारे जे श्रोते मंडळ आहेत, अशांसाठी जाता जाता आपण काय सांगू शकाल की ऊर्जा संरक्षण ही काळाची कशी गरज ठरणार आहे, जेणेकरून देश उभारणीचं काम सुद्धा या माध्यमातून आपण करू शकतो. देशाच्या जे आपण परकीय गंगाजळी वाहत असतो त्याच्यामध्ये खूप मोठं आपण परिवर्तन करू शकतो. जाता जाता काय सांगता येईल सर?
6: जाता जाता मी आपल्या श्रोतांकडून एक प्रतिज्ञा करून घेऊ इच्छितो की माझा देश हे केव्हा महान देश केव्हा होईल, की माझ्या देशासाठी मी एक ऊर्जा सैनिक बनेन. ऊर्जा सैनिक, जसं ऊर्जेचे सैनिक आपले देशाच्या संपत्तीचं संरक्षण करतात, अहोरात्र आपले प्राणांची पण ते त्याग देण्यासाठी एक सदैव तत्पर असतात, तर ही आपली संपत्ती, ऊर्जा ही राष्ट्राची संपत्ती आहे आणि त्या राष्ट्राच्या संपत्तीचं संरक्षण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. आणि आपल्या श्रोतांना एक ऊर्जा सैनिक बनण्यासाठी मी एक आवाहन करतो आणि त्यांनी एक प्रतिज्ञा घ्यावी. आज आपण रेडिओ तेरणाच्या माध्यमातून एक सहभागी झालेले आहात, तुम्ही पण देशाच्यासाठी एक बलिदानासाठी काम करू शकता. फक्त एवढंच लक्ष द्या, जिथं जिथं अनावश्यक वापर ऊर्जेचा होत आहे त्या त्या ठिकाणी मी वीज बचतीसाठी काम करेन, आणि ज्या ठिकाणी ऊर्जेचा अनावश्यक वापर होत असेल त्या त्या ठिकाणी मी बचतीसाठीच काम करेन, आणि देशाचं हे जी ऊर्जा संपत्ती आहे त्यासाठी मी संरक्षण करून ऊर्जा सैनिक बनेन, ही प्रतिज्ञा आपण केली पाहिजे.
5: तर आपण सर्वांनी ऊर्जा सैनिक व्हावं अशी सरांची इच्छा आहे, काळाची गरज देखील आहे. तर ऊर्जा संरक्षण आणि ऊर्जेचं आपल्या जीवनातील जे महत्व आहे याविषयी श्रीयुत केदार खमीतकर ऊर्जा लेखापरीक्षक यांनी खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला केलेलं आहे. याच संदर्भात जर केदार सरांना आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील, काही शंका असतील, तर सर आपला नंबर सांगावा.
6: तर मी खास करून PCRA म्हणजे केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाचा जो विभाग आहे, एक सोसायटी आहे, तर ते ग्रह ऊर्जा प्रबंधनासाठी काम करत असते, ते आम्हाला तुम्ही बोलवावं, आम्ही तुमच्या सोसायटीमध्ये येऊ. त्या सोसायटीमध्ये खास करून जे नागरिक आहेत त्यांना इंधन बचत, वीज बचत, पाणी बचत ह्या सर्व गोष्टीसाठी आम्ही मार्गदर्शन करू. तुम्ही जर औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करत असाल तर त्या ठिकाणी आम्ही येऊ शकतो. आणि अशा पद्धतीने माझा नंबर तुम्ही नोट डाऊन करा, 9850244701. मी तुम्हाला मराठीतून सांगतो, 9850244701. मी परत एकदा रिपीट करतो, 9850244701. माझा ईमेल ऍड्रेस आहे urjabachat@gmail.com.
5: तर मंडळी अपेक्षा करूयात, खूप चांगली माहिती आपल्याला खमीतकर सरांनी या ठिकाणी दिलेली आहे. सर आपण रेडिओ तेरणात आलात आणि आमच्या श्रोत्यांना, जे शेतकरी बांधवांना, इतर ज्या सर्व ऐकणाऱ्यांना जी माहिती दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद.
6: धन्यवाद.
5: तर मित्रांनो, आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

0: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे।
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe उस्मानाबाद.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता।

49 साली बरसात, 1951 साली आवारा, 1955 साली श्री 420, 1964 साली संगम, 1970 मेराणाम जोकर, 1973 बॉबी आणि 1982 साली प्रेमरोग या क्लासिक चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं. मित्रांनो, आज ज्या चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत तो चित्रपट आहे 1982 सालचा बहुचर्चित आणि ब्लॉकबस्टर चित्रपट प्रेमरोग. तर आज ऐकूयात याच राज कपूर दिग्दर्शित चित्रपटातील सदाबहार गीतं.

मित्रांनो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपण प्रेम रोग या राज कपूर दिग्दर्शित चित्रपटातील सुंदर गीत ऐकत आहोत. प्रेम रोग या चित्रपटाच्या माध्यमातून राज कपूर यांनी स्त्रीचे सामाजिक स्थान, स्त्रीचं अस्तित्व, तिच्यावर अनेक दशकांपासून कसा अन्याय होतो आहे याविषयी आपलं परखड मत व्यक्त केलं. या चित्रपटाचं नाव जरी प्रेम रोग असलं, विषय मात्र महिला अत्याचारावरच येऊन थांबतो. राज कपूरने आपल्या प्रत्येक चित्रपटात स्त्रियांच्या वेदना अचूक मांडल्या. या चित्रपटाच्या कथानकात या चित्रपटाचा नायक देवधर हा अनाथ असून त्याच्या शिक्षणाची जबाबदारी बडे राजा ठाकूर हे उचलतात. शिक्षण घेऊन आल्यावर ठाकूरांची मुलगी मनोरमा हिच्यावर देवधर मनोमन प्रेम करू लागतो, जी की त्याची बालमैत्रीण आहे, परंतु त्याला ते व्यक्त करता येत नाही. एके दिवशी मात्र मनोरमाचं लग्न एका सुंदर युवकाशी केलं जातं, परंतु लग्नानंतर त्या युवकाचा अपघातात मृत्यू होतो, जो की ठाकूर आहे. त्यानंतर त्याच्याच घरात मनोरमावर अत्याचार होतो. ती परत आपल्या घरी येते आणि हे सगळं देवधरला माहीत होतं. तरीही या दुःखातून तो मनोरमाला बाहेर काढण्याचा सतत प्रयत्न करत राहतो आणि संघर्षाला सामोरे जातो. घराणेशाही, जातपात आणि द्वेष असतानाही मनोरमाला तो न्याय मिळून देतो. असं काहीसं कथानक या चित्रपटाचं होतं, परंतु राज कपूर यांनी हा चित्रपट सामाजिक दृष्ट्या वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला.

मित्रांनो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण प्रेम रोग या चित्रपटातील गीत ऐकत आहोत. प्रेम रोग या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसले ते म्हणजे ऋषी कपूर, पद्मिनी कोल्हापुरे, शम्मी कपूर, नंदा, तनुजा, विजेंद्र घाडगे, कुलभूषण खरबंदा, बिंदू, सुषमा साठे, राजा मुराद आणि राजेंद्रनाथ. या चित्रपटात सर्वच कलाकारांनी सर्वोत्कृष्ट असा अभिनय सादर केला. फिल्मफेअर सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार पद्मिनी कोल्हापुरे यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून पटकावला, तर फिल्मफेअर पुरस्कारात सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक म्हणून राज कपूर यांनाही सन्मान मिळाला.

मंडळी प्रेम रोग या चित्रपटातील सदाबहार गीता आपण ऐकत आहे. एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून. प्रेम रोग या चित्रपटाला संगीतबद्ध केलं ज्येष्ठ संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. प्रेम रोग या चित्रपटातील सर्वच गीतं प्रचंड गाजली. या चित्रपटातील गीतं गायली होती लता मंगेशकर, सुरेश वाडकर, सुधा मल्होत्रा, अनवर हुसेन आणि सहकाऱ्यांनी. या चित्रपटासाठी मोहब्बत है क्या चीज या गीतासाठी संतोष आनंद यांना सर्वश्रेष्ठ गीतकाराचा फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला. त्याचबरोबर मेरी किस्मत में तू नहीं आणि मैं हूं प्रेम रोग या गीतासाठी सुरेश वाडकर यांचेही फिल्मफेअर साठी नामांकन करण्यात आलं. एकंदरीतच सशक्त कथानक, सुंदर पटकथा, त्याबरोबर त्याला अजरामर संगीताची जोड असा काहीसा मिलाप प्रेम रोग या चित्रपटाच्या माध्यमातून बघण्यास मिळाला.

एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण ऐकत आहात प्रेम रोग या चित्रपटातील सदाबहार गीत. आपण ऐकत रहा रेडिओ तिराणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
0: क्लासिक रेडिओ शो मध्ये मी RG प्रगती हजर झाली आहे पुन्हा एकदा एक नवा शो घेऊन। आजचा आपला एपिसोड काय असणार आहे याची उत्सुकता तुम्हालाही असेलच, पण एक हिंट देते। मराठी चित्रपट सृष्टीमध्ये विनोदाचे बादशाह, अगदी सर्वसामान्य शरीरयष्टी आणि सर्वसाधारण चेहरा आणि असा एकच माणूस आहे, अर्थात ज्यांचं नाव घेतलं तर आजही चेहऱ्यावर हसू येतं, असे दादा कोंडके। मराठी चित्रपट सृष्टीबद्दल बोलायचं झालं तर दादा कोंडके शिवाय हे वर्णन पूर्णच होणार नाही।

0: कोणके म्हणजे दुहेरी अर्थाचे विनोद हे समीकरण आपल्याला माहिती आहे. सोंगाड्या, आंधळा मारतो डोळा यासारखे सुपरहिट विनोदी चित्रपट सिनेसृष्टीला देऊन दादा कोंडके विनोदाच्या सर्वोच्च सिंहासनावर बसले. पण या सिंहासनापर्यंतची त्यांची वाटचाल सोपी नव्हती. अर्थात दादा कोंडके यांची ही संपूर्ण वाटचाल आज आपण जाणून घेणार आहोत आणि दादा माणूस म्हणूनही कसे होते हे आपण आज समजून घेणार आहोत. तेव्हा आता मळ्यामध्ये यायला तयार का? मळ्याच्या मळ्यामध्ये कोंडग उभी हे सोंगाड्या चित्रपटातलं गाणं आपण आता ऐकणार आहोत. हे गाणं उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायले. राम कदम यांचं म्युझिक आणि शब्द कुणाचे आहेत माहितीये का? अर्थात आपल्या दादा कोंडकेंचेच. तेव्हा ऐकूयात क्लासिक रेडिओ शो मधून दादा कोंडकेंचं हे सुपरहिट गाणं.
1: मळ्याच्या मळ्यामध्ये कोंडग उभी,
2: रा

0: मासिक रेडिओ शो मध्ये मी आरजी प्रगती आहे तुमच्या सोबत आणि आजचा आपला दिवस आजचा आपला शो खूपच खास आहे कारण आपण गाणी ऐकतोय अर्थात दादा कोंडकेंची. दादा कोंडके हे नाव जरी घेतलं तरी आपल्याला खळखळून हसू येतं, चेहऱ्यावरती स्माईल येते कारण दादांनी आणलेली त्यावेळची ट्रेंड हाफ चड्डीची तीही त्यांच्यामुळेच खूपच पॉप्युलर झाली नाही का. म्हणजे दादा कोंडकेंचं नाव घेतल्या घेतल्या आपल्याला त्यांचा तो चेहरा, ती घातलेली टोपी आणि ती हाफ पॅन्ट आपल्या डोळ्यासमोर येतेच. दादाबद्दलच आपण बोलतोय आणि त्यांचा प्रवास जाणून घेतोय. दादांचे पिता समान गुरु भालजी पेंढारकर यांचा तांबडी माती हा त्यांचा पहिला सिनेमा. पदार्पणातच दादांनी सगळ्यांचीच मने जिंकली. भालजी पेंढारकरांचंही कौतुक करावं तितकं थोडं कारण त्यांनी या हिऱ्याची पारख केली. दादांनी मग काय मागे वळून पाहिलंच नाही. स्वतःच्या कामाक्षी प्रोडक्शन या चित्रपट निर्मिती कंपनीतर्फे त्यांनी 16 चित्रपट प्रकाशित केले, 4 हिंदी आणि 1 गुजराती चित्रपट देखील प्रकाशित केला. सोंगाड्या ही दादांची पहिली निर्मिती. हा चित्रपट तुफान चाललाय. याच सिनेमात त्यांनी साकारलेली नाम्याची भूमिका लोकप्रिय झाली. हा भोळा नामा ग्रामीण जनतेला फार भावला, त्यांना तो आपल्यातलाच वाटला. या भोळ्या नाम्याने दादांना एका रात्री स्टार बनवलं आणि यशाच्या शिखरावर नेऊन ठेवलं. उभ्या आयुष्यात त्याच नाम्यासारखेच दादा साधेपणे वावरले आणि आपल्या मातीशी असलेली घट्ट नाळ त्यांनी कधीही तुटू दिली नाही. आत्ताच सांगितल्याप्रमाणे सोंगाड्या हा त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला कारण दादांची ही पहिली निर्मिती होती. याच सिनेमातलं गाणं घेऊन येते, ऐकूयात क्लासिक रेडिओ शो मधून.
1: वर अभाळ खाली धरती दिस आला या माथ्यावरती अल्याड ड्वांगर पल्याड ड्वांगर मधीच खोल खोल दरी जरा जपून चाल ग पोरी.

या लठा या ला दिल दुखाते है भाई दिल तो उपाशी रहते है या लठा या ला दिल दुखाते है भाई दिल तो उपाशी रहते है दिल हकलुन मागारी ये ते काय बोलत नाही काय मागत नाही जीव लावते मालकावरी जीव

मला बिलकुल बसत या येड तुला कळत नाही खेळत या लाड लाड तुला दिसत नाही मला बिलकुल बसत या येड तुला कळत नाही माझ्या तोंडाला लावत या तोंड तुला तुळत नाही किती अंधारेले किती गोंधारेले त्याला उठत नाही शिरी शिरी त्याला उठत नाही।

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजी प्रगती आहे तुमच्या सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम वरून. आजचा आपला शो एकदम झकास वाटतोय ना? वाटतच असेल तर मला नक्की सांगा, कारण आज आपण बोलतोय दादा कोंडकेन विषयी आणि त्यांच्या सिनेमातली गाणी, सुपर डुपर गाणी आपण ऐकतोय. दादांच्या अनेक सिनेमांमध्ये काम करणारी एक अभिनेत्री म्हणजे अगदी दादांची फेवरेटच म्हणा ना, ती म्हणजे उषा चव्हाण. यांच्याबद्दलचा एक खास किस्सा मी तुम्हाला सांगते. दादा अत्यंत पॉझिटिव्हली विविध शक्कल लढवून अगदी अडचणींवर मात करायचे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी देखील त्या काळी विविध आयडियाज शोधायचे. उषा चव्हाण ही तर दादांची हुकमी नायिका, पण ह्योच नवरा पाहिजे या सिनेमासाठी काही कारणा

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. तुम्ही ऐकताय क्लासिक रेडिओ शो आणि मी आहे आर्य प्रगती तुमच्यासोबत. आणि आज आपण बोलतोय आपल्या लाडक्या दादांविषयी, म्हणजेच दादा कोंडकेंविषयी. मराठीत कधीही रिपीट रन संस्कृती नव्हती. 60 आणि 70 दशकात हिंदी चित्रपटांबाबत रिपीट रन आणि मॅटनी ही संस्कृती जोरात सुरू होती. एकदा प्रदर्शित होऊन गेलेला सिनेमा चित्रपट काही काळानंतर थोडीफार प्रसिद्धी मिळवून पुन्हा झळकवणे म्हणजे रिपीट रन. तो सकाळी कमी दरात प्रदर्शित करणे म्हणजे मॅटनी खेळ. हे काहींना आठवत असेल, तुम्हाला यात अनेक हिंदी चित्रपटांची नावे आठवत असतील. पण मराठीचं काय? मराठीत फक्त आणि फक्त दादा कोंडके यांचाच रिपीट रन चित्रपटात दमदार दबदबा राहिलाय. दादांच्या चित्रपटात द्विअर्थी संवाद असतात. त्यांच्या चित्रपटाची कथा ही गोधडी असते. अशी व्हाईट कलर वर्गाने कितीही टीका केली तरी त्यांचा दादा आणि त्यांच्या सिनेमांवर कधीही परिणाम झाला नाही. ज्या काळात मराठी चित्रपट भारत माता पश्चिम महाराष्ट्रात फिरत होता तेव्हाच तो मराठवाडा आणि विदर्भातही झळकेल याचं श्रेय दादांची वितरण व्यवस्था म्हणजेच डिस्ट्रीब्युशन सांभाळणारे विजय कोंडके यांनाही जातं. या सिनेमांना, त्यातल्या गाण्यांना इतकी वर्ष होऊन देखील दादांच्या लोकप्रिय असलेले रंग कायम राहिलेत आणि कदाचित हेच दादांचं सर्वात मोठं यश आहे. आणि अशा यशाच्या रूपानं ते हयात आहेत आणि गाण्याच्या रूपानं तर ते आपल्या सोबतच आहेत. क्लासिक रेडिओ शो मधून घेऊन येते एक तुफानी गाणं, ऐकूयात.

वो सुन कह बस सुन कह ये संतेला अनमाहिम चा हलवा दे तो दुल्हा गपरी माहिम चा हलवा दे तो दुल्हा।

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती, वेलकम बॅक. दादा कोंडके स्पेशल आजचा हा आपला एपिसोड आहे. दादा कोंडकेंना आपण सगळेच जण ओळखतो. एक विनोदी बादशाह, यशस्वी अभिनेता आणि लागोपाठ 9 मराठी चित्रपटांच्या रौप्य महोत्सवाचा रेकॉर्ड करणारा माणूस. गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये सुद्धा यांची नोंद आहे. यांच्या या चित्रपटांना आणि रेकॉर्डला घाबरून बडे हिंदी चित्रपट निर्माते सुद्धा त्या काळी घाबरायचे. दादांचा 1971 साली आलेला चित्रपट म्हणजे सोंगाड्या. सोंगाड्या तुफान चाललाय. बऱ्याच सिनेमागृहांनी जेमतेम चालत असलेला तेरे मेरे सपने उतरवला आणि सोंगाड्या लावला. खुद्द दादा कोंडके या यशानं पुरते भारावून गेले होते. मिळालेल्या लोकप्रियतेचा पुरेपूर वापर करून दादांनी लगेचच पुढील चित्रपटांची घोषणा सुरू केली. एकटा जीव सदाशिव, अंधळा मारतो डोळा, पांडू हवालदार, तुमचं आमचं जमलं, राम राम गंगाराम, बोट लावीन तिथं गुदगुल्या, ह्योच नवरा पाहिजे, आली अंगावर, मुका घ्या मुका, पळवा पळवी, येऊ का घरात आणि सासरचं धोतर, हे सारे सिनेमे त्यांच्या कामाक्षी प्रोडक्शननं रिलीज केले. 1972 साली एकटा जीव सदाशिव प्रदर्शित झाला. या चित्रपटाची हाईट इतकी झाली होती की खुद्द राज कपूर यांनी ऋषी कपूरला लॉन्च करताना बॉबी सिनेमाची रिलीज डेट 5 महिने तब्बल पुढे ढकलली होती. बॉबी तर गाजलाच, पण त्यानंतर आंधळा मारतो डोळ्याने लाईम लाईट परत दादांवर आली. मराठी चित्रपटात महिलाचा दगड ठरलेल्या दादांना रेडिओ तेरणाकडून मानाचा मुजरा. घेऊन येते त्यांच्याच आंधळा मारतो डोळा या सिनेमातलं हिल हिल पुरे हिला तुझे कपालीला टिला हे गाणं. आणि मला माहितीये या गाण्याची पहिली लाईन गायल्यानंतर तुम्हीही माझ्यासोबत सुरात सूर मिसळला होता. तेव्हा ऐकूयात उषा मंगेशकर आणि जयवंत यांनी गायलेलं हे गाणं. आणि अर्थात शब्द आहेत दादा कोंडकेंचेच. हेच गाणं येते तुमच्या भेटीला क्लासिक रेडिओ शो मधून.

पदर वाऱ्याशी उरतो पग बघून जीव धार धारतो तुझं पदर वाऱ्याशी उरतो पग बघून जीव धार धारतो तुझी नखऱ्याची चाल करी जीवाच हल मज गुल्लाबाचे फुला गुल्लाबाचे फुला माझे गुल्लाबाचे।

0: क्या बात है, महेंद्र कपूर यांनी गायलेलं गाणं आपण आत्ताच ऐकलं. तुमचं आमचं जमलं या सिनेमातलं हे गाणं होतं आणि लहानपणापासूनच ते आतापर्यंत कुठल्याही शाळेत गॅदरिंग तुम्ही अटेंड केली ना तर अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान यावरती एक तरी परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतो. आणि हीच दादांच्या गाण्यांची चित्रपटांची जादू आहे. आज आपण दादा कोंडके स्पेशल एपिसोड अनुभवला. आजच्या काळातही स्पेशल सोहळ्यात अवॉर्ड फंक्शन मध्ये आपल्याला नवे कलाकार दादांच्या गाण्यावरती डान्स करताना दिसतात. काय ग सखू, ऐका दाजीबा, मळ्याच्या मळ्यामंदी कोण ग उभी, काल रात्रीला सपान पडलं, ढगायला लागली कळ, अशी दादांची सर्वच गाणी अत्यंत लोकप्रिय आहेत. आता बरीच गाणी त्यांची रिमिक्स बनली आहेत. आजही अनेक थिएटरमध्ये एखाद्या जत्रेतील तंबू थिएटरकडे वळलात ना तर दादांचा सिनेमा तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. दादांची कला, विनोदाचा टायमिंग आणि लोकप्रियतेमुळे मोजणारा तराजू किंवा कॅल्क्युलेटर असूच शकत नाही, पण दादांचं आजही आपल्या मनात असलेलं स्थान हे मात्र आढळे. या नात्याप्रमाणे दादा त्यांच्या कलाकृतीतून आपल्या सोबत असेच राहणार आहेत. क्लासिक रेडिओ शो मधून हे गाणं येत आहे तुमच्या भेटीला.
1: जसा जीवात जीव घुटमळ तस पीर्तीच वाढत बळ, तुझ्या तोंडाला तोंड माझ मिळ, गन हे बघून दुश्मन जळ.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज आणि मी आरजी प्रगती. आजच्या एपिसोड मध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पुढची थीम अजून वेगळी असणार आहे. पुढची मैफिल नक्की ऐका. रेडिओ तेरणा ऍप डाउनलोड केले नसेल तर पटकन डाउनलोड करून घ्या आणि आमचे सर्वच कार्यक्रम ऐकायला विसरू नका. आजचा एपिसोड कसा वाटला हे नक्की सांगा. तोपर्यंत मी आरजी प्रगती तुमचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात नवीन थीम सोबत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा आनंदी रहा.

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCOM BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: कभी कभी हम एक दूसरे को खोकर भी तो प्यार को ऊंचा दर्जा देते, जुदा रहकर प्यार की ऊंचाइयों को प्राप्त करते. हर प्यार मिलन तो नहीं, जुदाई भी तो एक प्यार है.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

शुभ दुपार श्रोते हो, गुड आफ्टरनून. दुपारचे 1:12 होत आहेत. व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती पुन्हा एकदा हजर झाली आहे. जसं नाव आणि सर्वांच्याच आवडीचं हा कार्यक्रम आहे, ज्याचं नाव आहे व्हॉट्सअप फरमाईश गाणी. हा कार्यक्रम सर्व श्रोतांचं स्वागत करते. एक दिवसाच्या सुट्टीनंतर पुन्हा भेटूयात, कारण की काल आले होते आपल्याकडे गेस्ट. तर या गेस्टना टाटा बाय बाय आणि त्यांच्या मुलाखतीमध्ये एवढे बिझी झाले होते की त्यामुळे काल व्हॉट्सअप फरमाईश गाणी हा कार्यक्रम घेता आला नाही. तर जास्त वेळ न घेता सुरुवात करते, कारण की पुढे बोलूयात. आणि आज आहे दीप अमावस्या, तर सर्वांच्याच घरी आज दिव्यांची पूजा केली जाते. तर अशी पूजा ही आजच्या दिवशी केली जाते, अमावस्या आहे. तर उद्यापासून श्रावणास सुरुवात होणार आहे. तर सुरुवातीचंच गीत ऐकायचं आहे. आज नवीन गीत आहे, खूप छान असं गीत आहे. महेश अपसेंगेकर, साधना, निलेश, सपना, अजय, शशांक, आदित्य, साबी, रियांश, यश, शिव अपसेंगेकर, पूर्ण अपसेंगेकर फॅमिली, त्यांना गीत ऐकायचं आहे. जे नवीन गीत खूप गाजलं होतं, पाऊं की जुती, आणि हेच गीत आज त्यांना ऐकायचं आहे. याच गीतांनी आजच्या व्हॉट्सअप फरमाईशला सुरुवात करते. एक माहोल बनून जाईल या गीतांनी. मध्ये खूप ट्रेंडिंगमध्ये हे गीत ठरलं होतं.

0: ठोकरें खा खा पता चला, फिदा जिस पे होते थे, एक सांप हमारा यार था, हम सांप के साथ सोते थे, हम सांप के साथ सोते थे।
1: सलामे खूब ट्रेंडिंग मध्ये हे गीत ठरलं होतं, असंच एक दुसरं एक गीत ट्रेंडिंग मध्ये ठरले तर आज ट्रेंडिंग गीत येतात असं म्हणायला हरकत नाही। तर पुढची फरमाइश देखील खूप छान, सुनिधी चौहान खरं तर पडद्यावरती दिसतात, त्यांनी पहिल्यांदा हे व्हिडिओ मध्ये बऱ्याच वर्षानंतर एंट्री केली होती आणि हे गीत त्यांना ऐकायचं आहे। ते आपले श्रोते आहेत जिला मुरादाबाद ग्राम दुलारपूर उत्तर प्रदेशातून जे आहेत मुकेश कश्यप, शीतल, सोनू, राजपाल, काजल, मानवी, लक्ष, मोहिनी, बलवर सिंग यांना। तर नियमित श्रोते आहेत, यांना देखील हे सुंदर असं गीत ऐकायचं आहे जे खूप ट्रेंडिंग मध्ये हे देखील गीत ठरलं होतं। ऐकवात आपले मुरादाबाद येथून जे श्रोते आहेत यांची व्हॉट्सअप फरमाइश।

चला ट्रेंडिंग मधली दोन गाणी झाली आहेत. मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. 9970599 या क्रमांकावरती व्हॉट्सअप करून आपल्या आवडीचं गाणं तुम्ही मला पाठवू शकता. याच नंबरवरती पूर्ण नाव, पूर्ण पत्ता आणि गाण्याचे बोल पाठवायचे आहेत. आणि व्हॉइसमध्ये हेच पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, गाण्याचे बोल पाठवायचे आहेत. मेसेजमध्ये देखील हेच करायचं आहे. तर आता उद्या श्रावण सुरू होणार आहे, त्यावर बरेचसे श्रोत्यांना एक गीत ऐकायचं असतं जे खूप सर्वांचं आवडीचं गीत आहे असंच म्हणता येईल. कारण की आता बघा, ज्या ज्या श्रोत्यांना आता सांगते, ज्या ज्या श्रोत्यांना श्रावण महिन्यात वारा झुळझुळ वाहतया असं जे गाणं आहे दादा कुंडके यांचं, कोणाकोणाला ते गाणं ऐकायचं आहे अशांनी आता पटकन या गीतानंतर मी ते गाणं देणार आहे. तर ते गीत कोणाकोणा श्रोत्यांना ऐकायचं आहे, कोणकोणत्या, तर त्या श्रोत्यांनी मला पटकन मेसेज करायचं आहे. हे गीत झाल्यानंतर मी ते गीत देणार आहे. तर यानंतरची फरमाइश पूर्ण करूयात. लोखंडे सराज बऱ्याच दिवसानंतर आलेले आहेत, तर म्हणजे त्यांचे मेसेजेस येतात. आय थिंक सो माझ्याकडून राहून गेली. गाडगेनगर यवतमाळ इथून आपले नियमित श्रोत आहेत लक्ष्मणराव लोखंडे, कल्पनाताई लोखंडे, शैलेश लोखंडे, प्रतीक्षा लोखंडे, स्वप्नी लोखंडे, रक्षता लोखंडे, रेयांश लोखंडे आणि पूर्ण लोखंडे परिवार. त्यांना आज बऱ्याच दिवसानंतर एक गीत खूप आलं जे मध्ये खूप ट्रेंडिंगमध्ये होतं, म्हणजे खूप जुनं गाणं आहे पण आज देखील ते गाणं सर्वांनाच आवडतं. राम अवतार या चित्रपटातील गीत सनी पाजी श्रीदेवी हे पडद्यावरती दिसतात आणि गॉर्जियस, एवढी गॉर्जियस श्रीदेवी दिसते ना, ओ माय गॉड, म्हणजे कोणीही तिला पाहावं आणि प्रेमात पडावं इतकी सुंदर ती दिसते त्या गाण्यामध्ये. तर ती अशी तर आवडतेच मला खरं तर, पण या गाण्यामध्ये देखील भन्नाडी दिसते ती. परत मला तिचा चालबाज हा चित्रपट पण खूप आवडतो, खूप सुंदर आणि मोस्टली जास्तीत जास्त फेवरेट म्हणजे नगीना की नागिन असा नगीना, राईट, नगीना या चित्रपटामध्ये देखील मला त्या फार आवडतात. तर यामध्ये देखील खूप सुंदर दिसतात. ऐकूयात, आनंद घेऊयात लोखंडे परिवाराच्या या सुंदर अशा व्हॉट्सअप फरमायशीचा.

थोडीशी गंमत. तर पुढची फरमाईश, जे मी गाणं म्हटलं होतं वाजू का या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे, आपले नियमित श्रोते मंगळवारी ज्यांची फरमाईश असते पण काल नाही झाली. रंगनाथ क्षीरसागर लातूर येथून लिहित आहेत, स्वर बहार कार्यक्रम चेहरा या थीमवरील खूप छान होती आणि सुंदर सुंदर गाणी ऐकायला भेटली. बिग स्टार शोमध्ये अभिजित भट्टाचार्य यांची देखील कार्यक्रम खूप छान झाला आणि प्रवासाबाबत महत्वपूर्ण तसेच हे गीत त्यांना आवडलं आणि मंगळवार टू मंगळवार सरांची फरमाईश असते, तर आज त्यांना गीत ऐकायचं आहे. हेच जे श्रावण महिन्यात हे बऱ्याच श्रोत्यांचे गीत आले माहिती, तर हे गीत ऐकायचं. त्यांच्यासोबत आहेत चतुराबाई, सारिका, विनोद, रिद्धी क्षीरसागर तसेच सर्व त्यांचे मित्र. तर रंगनाथ क्षीरसागर सर आहेत, त्याचबरोबर विशाल मद

तसंच आणखीन बरेच श्रोते आहेत, शोधून शोधून सांगते मी सर्वांना. हां, आपले नियमित श्रोते आहेत ते म्हणजे स्वाती कुंभारताई आहेत, पंढरीनाथ कुंभार, प्रतीक कुंभार, कास्ती बुद्रुक, तालुका लोहरा, सॉरी तालुका लोहारा, जिल्हा धाराशिव येथून. तर त्यांना देखील आज हे गीत ऐकायचं आहे. सरांनी बैल जोडी बनवलेली आहे जी खूप सुंदर दिसते. सरांनी फोटो पाठवला, खूप गोड सर, थँक्यू सो मच. आता ते गणपतीचं देखील काम करतात तर हे देखील त्यांनी केलेलं आहे. तर आणखीन कोणकोणाला ऐकायचं गीत, समाधान शेळके सर राहणार देवडी यांना देखील आज हे गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलंय. आणखीन कोण राहिले असतील तर प्लीज मला मेसेज करा, माझ्याकडून चुकून राहू शकता कारण की मेसेजेस वरती येतात, त्यामुळे आणखीन बऱ्याच श्रोत्यांना हे गीत ऐकायचं असेल तर मला समजणार पण नाही. आणखीन एक श्रोते आहेत, हां सापडले, आपले नियमित श्रोते आहेत ते देखील, त्यांना आज हे गीत ऐकायचं आहे. अविनाश चंदनपाठ, जयश्री चंदनपाठ, श्रेयस चंदनपाठ आणि त्यांचे मित्र रघुराम भोयर, मुकाम पोस्ट साखरडोह, तालुका मानोरा, जिल्हा वाशिम येथून आपले नियमित श्रोते आहेत, यांना देखील आज हे गीत ऐकायचं आहे. तसंच आणखीन कोण राहिलं असेल तर पटकन प्लीज सांगा, आता तर मला दिसत नाहीयेत. आणखीन आय थिंक सो हर हर महादेव ग्रुपवाल्या सर्व ताई आहेत, त्यांना देखील हे गीत ऐकायचं आहे पण त्या मला सापडत नाही आहेत, बहुतेक त्याच आहेत. हां सापडल्या, हर हर महादेव सखी सहेली ग्रुप दारफळ इथून ज्या श्रोत्या आहेत सर्व, त्यांना देखील आज हे गीत ऐकायचं आहे. ऐकूयात, आनंद घेऊयात वाजू का या चित्रपटातील या सुंदरशा व्हॉट्सअप फरमायशीचा.

चला, बऱ्याच श्रोत्यांच्या आवडीचं हे गीत होतं तर ते पूर्ण झालेलं आहे. पुढची फरमाईश घेऊयात अपना सपना मनी मनी या चित्रपटातील गीतासाठी. श्रोते आपले नियमित आहेत, ज्यांची बुधवार टू बुधवार फरमाईश असते अशा आपले अनंत कुलकर्णी दौंड पुणे महाराष्ट्र येथून आपले नियमित श्रोते आहेत. यांनाच आज हे गीत ऐकायचं आहे, तर ऐकूयात अपना सपना मनी मनी या चित्रपटातील ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

आपण एकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात. तर यानंतरची फरमाईश देखील छान अशा गीतासाठी. सौदागर हा चित्रपट आला होता एकदम जुना बिग बींचा, आणि त्या चित्रपटातील एक गीत आहे जे खूप सुंदर गीत आहे, जे आजकाल आपण काय म्हणतात की लग्नामध्ये देखील ऐकतो की

जरोजी लटे सवार लो, हर रंग का अंग सवार लो, कि सजना है मुझे सजना के लिए, सजना है मुझे सजना के लिए। तर हे गीत ऐकायचं आहे आता माहिती आहे ज्या श्रोत्यांची ही फरमाईश होते ते श्रोतेच मला सापडत नाहीत कारण की मी त्यांना लक्षात ठेवलं होतं द्यायचं आहे म्हणून गाणं आता याच्यानंतर, तर आता ते श्रोतेच मला सापडत नाही आहेत। तर नियमित श्रोते आहेत बरं ते, तर आज त्यांना हे गीत ऐकायचं होतं। आज बऱ्याच दिवसानंतर त्यांची फरमाईश देखील होती। आय थिंक सो गोंधळी सर असं त्यांचं नाव वाचलं होतं मी। तर असं तुम्ही लाईव्ह असाल तर प्लीज मला मेसेज कराल, कारण की आता खूप खाली मेसेजेस गेलेले आहेत सर्वांचे, वरती वरती जसे लाईव्ह श्रोते येतात तसे तसे मेसेजेस वरती येत राहतात, आणि मग ज्या श्रोत्यांची घ्यायची असते ते श्रोते सापडले, यस सापडले। तर कोपरगाव इथून आपले नियमित श्रोते आहेत सुरेश माळुदे सर, वर्षा माळुदे, शेवगाव येथून श्रीराम गोंधळी, उषा गोंधळी। ऐकूयात माळुदे फॅमिली आणि गोंधळी फॅमिलीची व्हॉट्सअप फरमायश।

आशा भोसले यांच्या आवाजातील हे सुंदर असं गीत आता पुढचे देखील फरमाईश असं छान अशा गीतासाठी, कारण हे देखील गीत आपल्या बऱ्याच श्रोत्यांना आवडतं. आणि आपले सलूनवाले सर आहेत जे म्हणतात की आज माझं सलून बंद असतं, तर पहा कोणी सुद्धा नाही, आज सुट्टी आहे मला, तर त्यांनी फोटो देखील पाठवलाय. हरकत नाही सर, मी घेणार होते, पण वेळ होतो, सर्वांचीच फरमाईशी पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करते, त्यामुळे वेळ होतो. तर एक गाणं झाल्यानंतर एक गाणं कंटिन्युअली आपण देतो, त्यामुळे काय होतं की गाणं आपलं घेणार असते. जेव्हा मी थांब करते सर्व श्रोतांना तेव्हा मी गाणं घेतलेलंच असतं त्यांचं. तर पण एक गाणं झाल्यानंतर जेव्हा जेव्हा ते सिरीजमध्ये बसले तेव्हा घेते मी. तर पुढची फरमाईश देखील अशाच छान अशा गीतासाठी मोहम्मद रफी यांच्या आवाजातील गीत आहे. आपले नियमित श्रोते आहेत प्रवीण सपकाळसर, जिल्हा सांगली, तालुका कवठे महांकाळ येथून. रेडिओ तेरणा कंटिन्यू चालू असतो सलूनमध्ये. आणि आज मला गाणं ऐकायचं आहे जे खूप छान गीत आहे, आप तो ऐसे न थे या चित्रपटातील हे गीत आहे. तर ते म्हणतायत, सलून व्यवसायामुळे मला वेळ मिळत नाही. काय करायचं सर, वेळ मिळत नाही ना, फक्त आपला ऍप चालू ठेवायचा. तुम्हाला माहिती आहे ना कसली आहे, तुम्हाला झंझट नाही आहे, यूट्यूबवरती जा परत चेंज करा गाणं, असं काही गरज नाही आपल्या. एकदा तुम्ही आपला ॲप डाउनलोड केलात ना मोबाईलमध्ये, तो कंटिन्यू चालू राहू द्यायचा. अगदी म्हणजे कमी नेट जातं आपल्या ॲपला देखील, माहिती आहे, जास्त नेट पण नाही जात आपल्या रेडिओला. तर त्यामुळे काय करायचं, एकदा ॲप चालू करून ठेवलं ते कंटिन्यू तुमचा रेडिओ हा चालू ठेवणार आहे, आणि तुमचा आनंद देखील तेवढाच वाढणार आहे. कारण की मी देखील गप्पा मारत असते फरमाईशमध्ये. तर आज सुट्टी आहे, निवांत आहे, तर आज फरमाईश नक्कीच पूर्ण करते सर. ऐकूयात प्रवीण सपकाळसर, सांगली, तालुका कवठे महांकाळ येथून आपले नियमित श्रोते यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला आज बरीचशी गीतं अजूनही देखील येत आहेत. तर एक आकाशवाणीवरती एक तुम्ही ऍड ऐकता का हो? कोणती सांगू? सुरक्षित चालवू वाहने, करू प्रवास मजेत, सुरक्ष

0: ಸುರಕ್ಷಿತವಾಗಿ ಚಾಲವು ವಾಹನೆ ಸುರಕ್ಷಿತ ಚಾಲವು ವಾಹನೆ ಕರು ಪ್ರವಾಸ ಮಜೆ
1: ಹಾ ಪ್ರವಾಸ ಕರ್ತಾನ ದೇಖಿಲ್ सर्व श्रोतांनी काळजी घ्यायची आहे म्हणून हे गाणं सांगितलंय. आपले बरेचसे श्रोते लाईव्ह ऐकत असतात. प्रकाश बोबडे सर मला लाईव्हमध्ये सांगत असतात ऐकत ऐकत की मी ऐकतोय रेडिओ तरणा वगैरे. पण अशा श्रोत्यांना आज सांगा असं वाटतं की आजचं तुम्ही मला सांगा आपण कोणती काळजी घेतली पाहिजे वाहन चालवताना. कारण की आत्ता आपण पाहतो की एकतर रस्त्यांचे खड्डे फार वाढलेले आहेत त्यामुळे बऱ्याचशा दुर्घटना होतात. तर या दुर्घटनेपासून देखील आपण वाचायचं आहेच कारण की आपल्याला रात्री ते खड्डे दिसत नसतात. तर त्यामुळे ही काळजी घेतली पाहिजे असं मला तरी वाटतं. स्वतःहून आपण काळजी घेतली पाहिजे आणि नियम पाळले पाहिजेत. तर कुठले कुठले नियम हे पाळले पाहिजेत हे तुम्ही मला व्हॉट्सअप करून सांगू शकता 979-509 क्रमांकावरती. चला तर पुढची फरमाईश जी आहे ती देखील अशाच छान अशा गीतासाठी. आज बऱ्याच दिवसानंतर हे देखील गीत मी ऐकणार आहे. लता मंगेशकर मोहम्मद रफी यांचा आवाज आहे. दिल तेरा दिवाना या चित्रपटातील हे गीत आहे. तर गीत असं आहे ते
0: मुझे कितना प्यार है तुमसे अपने ही दिल से पूछो तुम जिसे दिल दिया है वो तुम हो मेरी जिंदगी तुम्हारी है
1: असं ते गाणं आहे. खूप छान पुढे देखील लिरिक्स आहेत.

0: तुमसे अपने ही दिल से पूछो तुम, जिसे दिल दिया है वो तुम हो, मेरी जिंदगी तुम्हारी है।
1: ठीक है, कैसा है ते गीत ऐकायचं आहे आपल्या श्रोत्या आहे डॉक्टर प्रकाश मांगुरे सर, गोकुळ दूध, कोल्हापूर गोकुळ संघ डॉक्टर परिवार असं त्यांनी पाठवलं। तर नक्कीच सर आपली फरमाईश पूर्ण करते, ऐका डॉक्टर प्रकाश सर यांची व्हॉट्सअप फरमाईश।

0: सर तर काय विचारलं मी की आपण ड्रायव्हिंग करत असताना कुठले कुठले नियम पाळले पाहिजेत हे सर्व श्रोते एक एक करून सांगतायत. त्यामध्येच एक आपले नियमित श्रोते आहेत जे ड्राईव्ह करतायत सध्या, पण तरी देखील ते सक्रिय असतात आपल्या या कार्यक्रमामध्ये. तर आज काय म्हणतात पाहूयात ते. काय केलं पाहिजे आपण ड्रायव्हिंग करत असताना?
1: गाडीचे आरसे जे असतात ते आपला चेहरा न पाहण्यासाठी मागील वाहन पाहण्यासाठी असतात, त्याचा वापर करावा.
0: तर पहा, आरसे जे असतात आपल्या साईडचे ते चेहरा पाहण्यासाठी नाही तर मागील गाडी येण्यासाठी पाहायचं आहे. आणि मला वाटतं की फॅन्सी आजकाल खूप पद्धत चालली आहे फॅन्सी आरसे लावण्याची, पण ते आरसे लावले जातात कधी कधी तर मी असे बघते की मुलांचे जे आरसे असतात गाडींचे ते उलट्या साईडने असतात. आता ती फॅशन उलट्या साईडने का केली हे पण मला कळत नाही, कारण की आपण दिलेलेच असते ते पाहण्यासाठी आणि ती ते देखील उलटे करून ठेवतात. कोणाचा वाकडा गेला असतो, कोणाचा सरळ असतो, एक काही जणांचे तर नसतात देखील आरसे. तर मला तेव्हा फार चिंता वाटते की यांना भीती कशी वाटत नाही की आपण न बघता चालवतो आणि मागून गाडी कशी येते हे आपल्याला माहीत पण नसतं आणि त्यांना क्रॉस पण करायचं असतं. तेव्हा क्रॉसिंग करत असताना देखील बरेचसे श्रोतेच म्हणते जे गाडी चालक आहेत ते डायरेक्टली जातात उजव्या साईडला डाव्या साईडला, मागून कशी गाडी येते समोरून कशी गाडी येते पाहत पण नाही. तर थँक्यू सो मच लाटे सर आहेत जे शिरोडहून तुळजापूर येथून आहेत, आपले नियमित श्रोते आहेत ते देखील. तर थँक्यू सो मच सर. हा एक पॉईंट झाला आरशांचा वापर हा आपण मागील गाडी येण्यासाठी करतो. तर दुसरा पॉईंट देखील आपण वाचणार आहोत. तर दुसरा पॉईंट हिरामन खिराडे सरांनी देखील छान पाठवलेला आहे, ते देखील वाचू नका. पण तत्पूर्वी पुढची फरमाईश घेऊयात. पुढची फरमाईश जे आहे नियमित श्रोते आहे त्या देखील कुठे गेले आता बघा सापडत काहीत नाहीत, आत्ताच पाहून गेले तर त्यांची मेसेज. हां पलविताई कुंजेताई मुकाम पोस्ट शिंदेवाडी तालुका कवठे महांकाळ जिल्हा सांगली येथून सोमवार टू सोमवार ह्यांची देखील फरमाईश असते, पण बरेच हा सोमवार देखील गेलाय त्यांची फरमाईश पूर्ण नाही करता आली मला. तर ताई खरं सांगायचं तर मोहब्बत म्हणजे फक्त एखाद्याला आवडणं नाही तर त्या व्यक्तीच्या हसण्यात आपलं सुख शोधणं, तिच्या डोळ्यात आपलं संपूर्ण जग पाहणं आणि तिच्यासोबतचे प्रत्येक क्षण सुंदर वाटणं. कधी शब्द अपुरे पडतात, कधी भावना मनातच राहून जातात, पण एखादं सुंदर गाणं त्या सगळ्या भावना अलगत व्यक्त करून जातं. प्रेमाची खरी जादू अनुभवायला लावणारं हे गाणं आहे प्रत्येक सुरासोबत. प्रेम आपुलकी आणि मनापासून आठवणींची सुंदर मैफल रंगू दे. आणि रेडिओ तेरणाच्या मधुर लहरीवरून हे गाणं माझ्यापर्यंत आणि माझ्या खास व्यक्तीच्या मनापर्यंत पोहोचू दे. रेडिओ तेरणा आपली माणसं आपला आवाज या सुंदर कार्यक्रमातून आमच्यासारख्या श्रोतांना भावना आणि आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल रेडिओ तेरणाचे मनपूर्वक आभार. आणि खास करून माझ्या लाडक्या प्रगतीताई, तुमच्या गोड आवाजात आमच्या फरमाईशी ऐकताना जो आनंद मिळतो तो खरंच शब्दात सांगता येत नाही. तुम्ही आमच्या प्रत्येक फरमाईशीला मनापासून स्थान देता, त्यासाठी मनपूर्वक धन्यवाद. अशीच तुमची गोडी आवाजाची आणि रेडिओ तेरणाच्या सुरांची साथ कायम राहो. पल्लवी कुंजेताई थँक्यू सो मच. आणि आपल्या आणखीन एक श्रोता आहेत बरं, ज्या नियमित श्रोत्या आहेत त्यांना मी माझं यूट्यूब चॅनल, त्यांनी म्हटलं की तुमचा आवाज इतका गोड आहे तर आम्हाला पाहण्याची देखील इच्छा झालेली आहे. तर आम्ही सर्वजण सगळेजणं म्हणजे आपल्या ज्या श्रोत्या आहेत सरस्वती चोपडेताई त्या म्हणत आहेत की प्रगतीदी कशा आहात, शेतामध्ये आहोत. आई म्हणत आहेत तुमचा आवाज खूपच गोड आहे, तुम्ही कशा दिसतात हे बघायचं आहे सगळ्यांना, एखादा फोटो पाठवा असं त्यांनी सांगितलं. तर आता फोटो तर माझ्याकडे नाही आहे पण आपलं यूट्यूब चॅनल आहे, त्यांना माहिती नव्हतं तर यूट्यूब चॅनल मी शेअर केला. तर त्या म्हणतात लय भारी प्रगतीदी आवाज इतका भारी, तर तुम्ही दिसायला किती भारी असाल, तुम्हाला बघण्याची सगळ्यांचीच ओढ आहे असं त्यांनी सांगितलं. मग त्यांना मी पाठवल्यानंतर त्या काय म्हणतात वा, मी म्हटलं बघा दिसते याच्यात कशी दिसते ते. तर ते म्हणाले खूप छान आहात तुम्ही, आम्ही यूट्यूबला बघितलं तुम्हाला, यूट्यूबला डीपी देखील खूप सुंदर आहे आणि एक सिरियल आहे सन मराठीवरती असं त्यांनी सांगितले. सन मराठीवरती एक मराठी मालिका चालू आहे अनुप्रियाची आणि तिला कशी ओढ असते आरजे मनुश्री हिला भेटण्याची, आम्हा सगळ्याजणी ती आम्ही सगळेजण ती सिरियल बघतो आणि तुमचीच आठवण येते. साडेसातला लागते ती मालिका, आम्ही सगळेजण खूप आठवण काढतो तुमची. ओ माय गॉड किती प्रेम ना, किती छान, थँक्यू सो मच. आणि खूप छान सिरियल असेल आय थिंक सो, ते आरजेचीच असेल आय थिंक सो. एक मी सिरियलचं फक्त एक काय म्हणतात त्याला सिरियलचं ट्रॅक असतं ना ते पाहिलं होतं, टायटल येतं ते, की त्याच्यामध्ये एक आरजे म्हणून काम करत असते मुलगी आणि ती खरं तर बापले ओके या चित्रपटातील हिरोईन आहे आणि त्या आपल्याकडे पण आला होता. तर त्यांचीच ती सिरियल आहे. कोल्हापूरची मुलगी आरजे म्हणून काम करत असते असा तो सिरियलचा आहे. आणि मला पण तसंच वाटलं की अरे बापरे आपल्यावरती तर सिरियल निघाली नाहीये का असंच वाटत होतं मला. तिचा देखील सुंदर आवाज असतो पण ती दिसायला थोडीशी सावळी असते. पण तिच्या आवाजावरती प्रेम करणारी लोक खूप असतात. पण माझ्या बाबतीत असं झालं की सर्व श्रोते आणि जी मंडळी मला भेटतात की क्वचित असं होतात, मला म्हणजे बरेच जण म्हणतात की असं क्वचित असतं, ज्यांचा आवाज खूप छान असतो त्या दिसायला देखील खूप सुंदर असतात. तर बरेच कमेंट मला येतात की तुम्ही खूप छान दिसता. तर हे तुमचं प्रेम आहे जे प्रेम मला फुलवून ठेवतं आणि मी टवटवीत राहते असंच म्हणेन. हे प्रेम तुमचं असंच राहू देत आणि आशीर्वाद देखील असंच माझ्यावरती राहू देत. सुंदर म्हणजे छान छान दिसते असं देखील सांगितलं. थँक्यू सो मच सरस्वतीताई आणि आईंना देखील माझा नमस्कार सांगा त्यास तुमच्यासोबत असतील तर ऐकूयात पल्लवीताईंची व्हॉट्सअप फरमाईश.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. भरपूर श्रोत्यांच्या आणखी फरमाईशी आलेल्या आहेत माहिती आणि एकेका श्रोत्यांच्या फरमाईशी पूर्ण देखील करण्याचा प्रयत्न करते. तर तत्पूर्वीच पल्लवीताईने देखील मेसेज केलाय, प्रगतीताई तुमचा आवाज किती सुंदर आहे हे सांगायला खरं तर शब्दच अपुरे पडतात. तुमचा आवाज ऐकला की मनाला एक वेगळीच शांतता आणि प्रसन्नता मिळते. पण ताई एक गोष्ट सांगायची आहे, तुम्ही आवाजाने तर सुंदर आहातच त्याबद्दल काही शंकाच नाहीये, पण दिसायला देखील तितक्याच सुंदर आणि मनमोहक आहात. आणि या सगळ्यांपेक्षा मला सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे तुमचं मन. बाप रे, कारण तुम्ही फक्त दिसायला किंवा बोलायला सुंदर नाही तर मनाने खूप सुंदर, प्रेमळ, गोड आणि आपुलकीने भरलेले आहात. अग खूप खूप प्रेम दिसलं त्यांना. तुमच्या बोलण्यातच गोडवा, तुमच्या आवाजातील आपुलकी आणि प्रत्येक श्रोत्याला आपलंसं करण्याची तुमची कला हेच खरं तर तुम्हाला सगळ्यांपेक्षा खास बनवतं. थँक्यू सो मच ताई. अशीच कायम हसत रहा, आनंदी रहा आणि तुमच्या गोड आवाजाने आम्हा श्रोतांच्या आयुष्यात आनंदाने फुलं उमलवत रहा. तर पल्लवीताई खूप थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. खूप प्रेम केलं आणि खूप सुंदर असा मेसेज देखील पाठवलं त्याबद्दल. आणि ओमप्रकाश गीते सरांनी देखील तुमच्याबद्दल सांगितलं की पल्लवीताई खूप सुटसुटीत आणि छान मेसेज असा लिहितात. तर चला, तर मी काय विचारलं होतं पुढे विचार जाऊयात फोर व्हीलर मध्ये. आता जाऊयात आपल्या डॉक्टर साहेबांकडे, म्हणजे डॉक्टर बाळासाहेब बरपे सर आज बऱ्याच दिवसानंतर लाईव्ह आलेले आहे. तर मी लेट आहे क्लिनिकवरून असं म्हटलं सरांनी. तर ते म्हणतात की रस्त्यावर गाडी चालवताना नेहमी वेग मर्यादेने पालन करावे, वेग मर्यादेचे पालन करावे, सीट बेल्ट किंवा हेल्मेट वापरा, मद्यपान करून गाडी चालवू नका आणि मोबाईल फोनचा वापर टाळा. आणि महत्वाचं, जर आपण आजारी असाल तर मेडिसिन खाऊन देखील गाडी चालवायची नाही असं डॉक्टर सांगतायत. पहा, डॉक्टर सांगतायत हा, मी नाही. तर पावसाळ्याच्या दिवशी, म्हणजे पावसाळ्यात या सीझनमध्ये फोर व्हीलर चालवताना गाडीच्या समोरच्या कासेवर आतील बाजूने धुके साचते, ते एसी चालू करून एअर फोरला हा एअर फ्लो हा काचेवर चालू करा आणि पावसाळ्यात प्रवास सुरू करण्यापूर्वी साइड मिरर हे शॅम्पू कपड्यावर घेऊन ते पुसून घ्यावे, जेणेकरून त्यावर पाऊस चालू असताना मागच्या साइडच्या विजिबिलिटी कमी होणार नाही. समजतंय? जर पावसाळ्यात आपण बाहेर

जात असाल तर शॅम्पू घ्यायचा आहे कपड्यावरती, कॉटनच्या कपड्यावरती, आणि ती ती त्यांनी पुसून घ्यायचंय. म्हणजे जास्त आपल्या मागची सगळीच विजिबिलिटी, म्हणजे सगळी दृश्य दिसू शकतात, कुठून गाडी येते वगैरे, असं सरांना सांगायचं. तर थँक्यू सो मच सर, खूप सुंदर अशी माहिती तुम्ही देखील सांगितलीत. तर पुढची फरमाइश घेऊयात. आपले नियमित श्रोता आहेत आज बऱ्याच दिवसांत, त्यांची देखील फरमाइश. सीमा भोसले ताई आहेत ज्या म्हणतात, खूप दिवस झाले माझी फरमाइश देखील तुम्ही घेत नाही असं म्हणतात, पण आणखीन माहिती आणखीन बरेचसे श्रोते. त्यामध्ये आपले सुनील रोडी सर देखील आहेत, भरपूर दिवसानंतर मेसेज केला, त्यांची देखील फरमाइश घेतली नाही, ते देखील तिकडे खूप चिडतायत, पण त्यांची याच्यानंतर फरमाइश घेतेस मी आता. तर ऐकवत सीमा भोसले ताईंची व्हॉट्सअप फरमाइश. मुकेश यांचा आवाज आणि लता मंगेशकर यांचा यल्पिनचा म्युझिक आहे, आणि हे गीत नियमानं, म्हणजे नित्य नियमानी आपण श्रावणात ऐकतो, म्हणजे ऐकतो मिलन हा चित्रपट. ऐकूयात, आनंद घेऊयात.

आपण एकदा आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. तर मी असं आपल्या श्रोत्यांना सांगते की माझी स्तुती केली तरच मी श्रोत्यांच्या फरमायशी पूर्ण करते का. आता सुनील रोडी सर काय म्हणतात ना, ते मी कधीच तुमची स्तुती केली नाही म्हणून तुम्ही माझी फरमाईश घेत नाही, असं नाही आहे. मला स्तुती करावीच असं मी म्हणत नाही, पण वेळ होतो सर यांचीच फरमाईश. आता राक्षी मामा बघा किती दिवस झाले त्यांची देखील फरमाईश मी घेतली नाही आहेत, पण विनम्रतेने ते मला मेसेज करतात की ताई आमचं देखील गाणं आज घ्या. तर सर तुम्ही 1:05 काय सर तुम्ही इथे 12:30 आपले श्रोते माझे वाट पाहत असतात आणि 12:30 ते म्हणत तरी देखील मी जर फरमाईश पूर्ण केली नाही ना तेवढाच ते आपुलकीने मला सांगतात की मॅडम आमची फरमाईश घ्या. एक मेसेज करायचा असतो की मला लक्षात राहत नाही, कारण की तुमचा जरी 1:05 मेसेज असला त्याच्यावरती ढिगाणी मेसेज आलेले असतात, वरती 100 मेसेज येऊन पडलेले असतात आणि मला प्रत्येकाच्या फरमाईशी पूर्ण देखील करायच्या असतात, पण आपले नियमित जे श्रोते असतात ना त्यांच्या देखील फरमाईशी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते. आता तुम्ही म्हणता की मंगळवार टू मंगळवार, बुधवार टू बुधवार अशा फरमाईशी घेता तुम्ही, आणि मी 1:05 केली पण अजून देखील माझी फरमाईश घेतली नाही आणि तुमच्यासाठी पुस्तक लिहू का असं देखील ते म्हणतात. त्यामध्ये

श्रोते जे आहेत आणखीन आपले ते म्हणजे नियमित श्रोते आहेत ते देखील जे आहेत वाशिम येथून आपले नियमित गजानन कावरखे सर, त्यांचे पण आय थिंक सो माझ्याबद्दलची हीच भावना आहे की मी त्यांची फरमाईश घेत नाही, पण सर मी तुमची देखील फरमाईश घेण्याचा प्रयत्न करत असते नेहमी, पण काही वेळेस राहून जाते तर तुम्हाला म्हणतेच देखील उद्या घ्यायची म्हणून. तर त्याच्यामुळे आपले जे श्रोते आहेत ना कावरखे सर आणि सुनील रोडीन सरांची मला भाषा अजिबात आवडत नाही, त्या खूपच मला रोडली बोलल्यासारखंच वाटतात, कारण की मी स्वतःची कौतुक करण्यासाठी इथं बसलेलेच नाहीये, सर्वांच्या श्रोतांच्या फरमाईशी पूर्ण करण्यासाठी बसलेले असते, आणि मला कधीच वाटत नाही की माझं सर्वांनी कौतुकच करावं, मी खूपच छान दिसते, मी खूपच छान बोलते असं देखील कोणी मला म्हणू नका, कारण की मी स्वतःचं कौतुक नाही. आता ज्या वेळेस त्या ताईंनी मला मेसेज केला होता तो मी वाचून का दाखवला, त्यांना देखील खूप छान वाटतं जेव्हा ते त्या माझ्याबद्दल असं सांगतात, आणि तुम्ही माझ्याबद्दल सांगितलं मी त्यांना जेव्हा सांगते की तुम्ही हे लिहून पाठवलं थँक्यू सो मच ताई, तर त्या ताईंना देखील खूप छान वाटलं, त्यांनी देखील मला मेसेज केला की आमचा मेसेज वाचून दाखवल्याबद्दल मनपूर्वक आभारी आहेत, सर्वजण खुश देखील होतात. तर अशा आपल्या श्रोता देखील आहेत, पण इट्स ओके मला काही फरक पडत नाही, आपले श्रोते जे बरेचसे आहेत जे आता त्यांनी कसं लिहिलं म्हणजे तुमची स्तुती करून फरमाईश पूर्ण होत असेल तर मी तुमच्यावरती एक पुस्तक लिहून पाठवू का असं त्यांनी लिहिलं, ही कुठली भाषा झाली सांगा मला, मला ही अजिबात भाषा आवडत नाही आपल्या श्रोतांची. तुम्हाला मला तर मग खूप बोलायला येतं मग काय की मी इथे बसली आहे कशासाठी, तुमच्यासाठीच बसलेली आहे, तुमच्याच फरमाईशी पूर्ण करण्यासाठी बसलेली आहे, वेळ होतो फरमाईशीला कारण की नवीन देखील श्रोते तेवढेच आहेत. हा तुम्ही खूप दिवसांनी केलं पण माझ्या लक्षात आहात ना तुम्ही सर, मी तुम्हाला विसरले नाहीये, तुम्ही कुबेर सरांना विचारा जेव्हा तुम्ही लाईव्हमध्ये नसतात ना नव्हतात ना सर, मी त्यांना दोन तीन वेळेस सांगितलं होतं ज्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील सुनील रोडी सर त्यांना प्लीज सांगा फरमाईशमध्ये यायला, आणि जेव्हा मी असे श्रोत्यांना जे श्रोते मेसेज करत नसतात अशा श्रोत्यांना आवर्जून सांगते जे कनेक्टमध्ये असतात त्यांना सांगा हा मी आठवण काढली म्हणून, त्यामध्ये तुम्ही देखील सर आहात की तुमची आठवण मी काढली होती, हरकत नाही तुम्हाला जे वाटलंय ते तुम्ही लिहून पाठवलं, पण माझं तर काम आहे ते काम करणारच आहे. मी ऐकूयात सुनील रोडी अंतरवाली सराठी येथून अंबड जालना येथून आपले जे श्रोते आहेत त्यांना आज राम लखन या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे, त्यांचा मुलाचा बर्थडे आहे आर्यन रोडी, तर विश्व मेनी मेनी हॅपी डान्स ऑफ द डे त्यांना रेडिओ उत्तीर्णाकडून खूप साऱ्या शुभेच्छा सर आणि आरजे प्रगतीकडून देखील, तर त्यांच्यासाठी गीत ऐकायचं आहे. ऐकूयात राम लखन या चित्रपटातील ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

आणि सांगत असेल की आम्ही करत नाही का, आम्ही सांगत नाही म्हणून तुम्ही आमचे, मग हे खूप डोक्याला इरिटेट होतं. आणि मी पण माणूस आहे, कधी कधी कधी तसं होऊन जातं. आता एक शहाजी म्हणून होते आपले, आता त्यांना माहिती नाही आहे की लाईव्ह शो चालू आहे, तर ते दारफळचे आहे, त्यांनी देखील खूप इरिटेट केलं होतं. मग ते इतकं इरिटेट केलं होतं त्यांनी पण, तर मध्ये श्रोतांनी सांगितलं की मला त्यांना ब्लॉक करून टाका. पण मी नव्हतं केलं त्यांना ब्लॉक, कारण की आपली सवय नाही आहे. मी सगळ्यांसोबतच खूप हसून खेळून राहणारी मुलगी आहे. तर सगळंच श्रोते आता मला धीर देत आहेत, तुम्ही टेन्शन घेऊ नका, अशी लोकं असतात त्यांना इग्नोर करायचं. तर एक श्रोतांनी तर पाठवलं की मॅडम इथे प्रभू श्री रामांना नावं ठेवली लोकांनी, तुम्ही तर एक मनुष्य आहात असं पाठवलं. म्हणजे किती श्रोते बघा, किती प्रेमाने मला सांगतात मेसेज. मग कुठे मला राग येतच नाही, पण खूप खूप कधी कधी खूपच येतो. तर असा राग आला होता, पण गेला क्षणात माझा राग जातो. तर पुढची फरमाईश घेऊयात. आपले श्रोते आहेत, श्रोत्यांनी नावच नाही पाठवलं, म्हणजे नवीन श्रोते आहेत. तर अशा श्रोतांना, सर्व श्रोतांना आभारी आहे जे मला मेसेज करून सांगतायत, खूप छान सांगतायत. बरं, आपल्या मनावर घ्यायचं नाही, बिंदास राहायचं, आपला कार्यक्रम नीट व्हायचा. खूप श्रोतांनी सांगितलं, आता त्यांचे खरं तर प्रत्येकाचं नाव आता घेता येत नाही, त्यामुळे थँक्यू सो मच. तुम्ही असंच प्रेम करत राहा आणि मला देखील आनंदी आणि ऐकत राहायचं आहे. तर श्रोतांनी मी विचारलं होतं, सुरक्षित चालवू वाहनी, करू प्रवास मजेत, हे लक्षात ठेवायचं आहे. नियमानी चालवू वाहनी, करू प्रवास मजेनी, नियमानी चालवू वाहनी, हा. हे गाणं मला फार आवडतं. म्हणजे आकाशवाणीवरती आमच्या समोरचे जे आजोबा आहेत, ते आकाशवाणी सकाळी लावतात ना, त्यावरती हे गाणं कंटिन्यू सकाळी असतं, तेव्हा मला खूप छान वाटतं. मग आपल्या श्रोत्यांसोबत देखील ते शेअर करावं असं वाटतं. तर हे पुढची फरमाईश आहे, अप्पा गाढवे कुठून आहात, त्यांनी मेसेज नाही केलाय. घेतो म्हटलं होतात म्हणतात, पण काही घेतले नाही, 4 महिने झाले मी देखील फरमाईश पाठवून म्हणतायत. तर आज त्यांना गीत ऐकायचं आहे, नसीब या चित्रपटातील गीत, बिग बी यांचा सुपर डुपर हिट ठरला. सॉरी नसीब नाही असं, तो शराबी हा चित्रपट आहे सर. किशोरदांच्या आवाजातील हे सुंदर सदाबहार लोकप्रिय ठरलेलं हे गीत आहे, ऐकूयात अप्पा गाढवे. सर कुठून आहात, सर लाईव्ह असाल तर पटकन मेसेज करून सांगा, आणि मी टेन्शन नसते घेत, टेन्शन नाही येत मला. चला तर ऐकूयात व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात. आता म्हणतात की तुम्हाला जसा राग येतो तसाच आम्हाला देखील फरमाईश घेतला काय होतं, तुम्ही समजून घ्यायचं म्हणते. मी समजून घेतेच सर, मी घेते समजून, मी रागवत नाही तुमच्यावर सर, सुनील रोडी सर, पण तुम्हाला कळलं पाहिजे की ते इतके मेसेजेस येतात. तुमचा मेसेज आल्यानंतर 100 मेसेज येतात. तुम्ही मला जर ते कंटिन्यू तसले इमोजी रागातले वगैरे पाठवलं तर मला पण राग यायला पाहिजे ना, कारण की मला माहिती आहे तुमची फरमाईश घ्यायची आहे. पण सिरीज काय चालू असते गाण्याची, त्या सिरीजमध्ये आपलं गाणं बसलं ना की तो कार्यक्रम देखील तेवढा सुंदर होतो, आणि तितका छान करण्याचा मला देखील भेटतं, आणि तुमच्यापर्यंत तेवढा छान कार्यक्रम मी पोहोचवते देखील. तर हरकत नाही, ऐकूयात आपले जे अप्पा सर आहेत त्यांची व्हॉट्सअप फरमाईश.

माहोल बनून टाकला या गाण्यानी. खरं तर शराबी या चित्रपटात हे जे गाणं आहे आणि जेव्हा एंट्री होते जया प्रदानची आणि ते गाणं ओ सजना लो मैं आ गई असं जे ते परत म्हणतात त्या प्रेमातच पडावंसं वाटतं असं ते म्हटलेलं आहे. आणि इतकं छान आशा भोसले यांचा आवाज म्हणजे वेड लावणारा आवाज आहे. तर पुढची फरमाइश घेऊयात. एक वेगळं गीत आलेलं आहे जे बऱ्याच दिवसानंतर हमारी याद आएगी या चित्रपटातील गीत आहे. आपले श्रोते आहेत त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघाचे सदस्य श्रुतिका प्रथमेश नामदेव भक्तिभूषण नामदेव आकाश कुमार अनुराधा तुकाराम कांबळे सौजाया कांबळे हसूर दुमाला तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर कार्तिक अर्पित सौ अनुराधा आकाश शिंदे कंदलगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर इथून. तर ऐकूयात आपले कांबळे परिवार यांची व्हॉट्सअप फरमाइश एक वेगळं गीत. आनंद घेऊयात या वेगळ्या गीताचा.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात तीन कसे वाजलेत आज समजत नाहीये. इतक्या श्रोत्यांच्या आणखीन देखील फरमाईशी राहिलेल्या आहेत की काय सांगू. कारण की प्रेम एक दिवस फक्त गॅप घेतला तर एवढं प्रेम आलं की इतके श्रोत्यांच्या मेसेजेस आलेले आहेत. तर पुढची फरमाईश विलासदादांची आलेली आहे. म्हणतायत बऱ्याच दिवसानंतर विलासदादांचा देखील मेसेज आहे. मी तुमचा नेहमीचा आणि मनापासून प्रेम करणारा श्रोता विलास, सॉरी विकास लोंढे सर. हा विलास कुठून माझ्या तोंडात बसलाय मला कळत नाही. विकास लोंढे सर, हिंगणगाव तालुका कवठे महांकाळ जिल्हा सांगली. ताई, श्रावण आला की निसर्गालाही जणू प्रेमाची भाषा सुचते. आकाशात दाटलेले काळीकुट्ट ढग, रिमझिम बरसणाऱ्या पावसाची सरी, मातीचा दरवळणारा सुगंध आणि गार वाऱ्याची हळूवार झुळक, अशा या रोमॅन्टिक वातावरणात खिडकीतून बाहेर पाहताना कुणीतरी खास व्यक्ती आठवावी, तिच्याशी मनमोकळ्या गप्पा माराव्यात आणि त्याच्यासोबत पावसात भिजावंसं वाटतं. ताई, खरं प्रेमही या पावसासारखंच असतं ना? कधी रिमझिम आठवणं आणि म्हणून बनून बरसणं, तर कधी मुसळधार भावनांनी मन पूर्ण भिजवून टाकतं. आणि या सुंदर श्रावणी वातावरणात तुमचा गोड आवाज ऐकायला मिळतो हे तर आणखीनच सुंदर गोष्ट आहे. पण ताई, प्रेमाने एक विचारायचं होतं, तुमची तब्येत कशी आहे आता? स्वतःची काळजी घेत आहे ना? नक्की सर, आता तुम्हाला कळतं आहे माझ्या आवाजावरून की मी आहे बरी. मध्ये झाला होता प्रॉब्लेम, पण आता आहे बरी, छान आहे, मस्त आहे. तुमचा आवाज ऐकताना आम्हाला आनंद मिळतो, म्हणून तुम्ही नेहमी निरोगी आणि हसतमुख राहावं हीच इच्छा आहे. आणि या पावसाळी प्रेमळ वातावरणात माझी आजची फरमाईश आहे, छान असं गीत पाठवलंय आणि ते गीत देखील नगीना या चित्रपटातील गीत आहे. मोहम्मद अजीज साहेबांचा आणि अनुराधा पौडवाल यांचा आवाज आहे. आता दादा आहेत लाईव्हमध्ये, मोहम्मद अजीज साहेबांचं हे गाणं ऐकून नक्कीच मेसेज करतील बरं. तर हे गाणं ऐकलं की मनातील ती प्रेमाची हुरहुर जाणवते, ज्याची आठवण आली की चेहऱ्यावर हसू येतं, पण त्याच वेळी मन बेचैनही होतं. बाहेर श्रावणाच्या सरी बरसत आहेत आणि मनात तिच्या आठवणींची सर, पावसाचा प्रत्येक थेंब जणू तिच्या नावाने मनाला स्पर्श करून जातोय. ती जवळ आली, सॉरी ती जवळ असली की क्षण सुंदर होतात आणि ती दूर असली की प्रत्येक क्षण तिच्या आठवणीत हरवून जातो. म्हणूनच हे गाणं माझ्या खास व्यक्तीला, जिच्यामुळे माझ्या आयुष्यात प्रेमाला अर्थ मिळाला, जिच्या आठवण आली की मन नकळत असतं आणि जिच्याशिवाय हा श्रावणी पाऊसही थोडासा अपूर्ण वाटतो. ताई, तुमच्या गोड आवाजातून हे गाणं ऐकण्याची आतुरतेने वाट पाहतोय. श्रावणाच्या पावसात भिजलेली ही फरमाईश आणि प्रेमाच्या आठवणींनी ओलावलेलं मन, दोन्ही आज तुमच्या आवाजाची वाट पाहत आहेत. तेना रेडिओ, आपली माणसं, आपला आवाज. बापरे, एवढा मोठा मेसेज केलाय सरांनी आणि माझ्या आवाजात. मी तर आत्ता मेसेज वाचलाय की माझ्या आवाजात मला येत नाही आहे गाणं सर. तर दादांचं देखील मोहम्मद अजीज साहेबांवरती खूप प्रेम आहे आणि आत्ता लाईव्ह देखील जेव्हा मी रागावले होते तेव्हा दादांनी मेसेज पाठवला होता असा सॅडवाला. तर दादा देखील लाईव्ह असतील अशी आशा आहे मला. तर थोडंसंच गाते सर, मला जास्त माहिती नाही गाणं हे, पण तुमची इच्छा आहे आणि खूप दिवसांत आज तुमचा मेसेज देखील आला आहे.

किया असं ते गाणं आहे. थोडंसं गायला कारण की मला माहिती नाही, मी फक्त ऐकलंय हे गाणं पण आवडतं मला हे देखील गीत. तर ऐकवत आपले नियमित श्रोते आहेत, ते आहेत विकास लोंढे सर हिंगणगाव, नियमित श्रोते. ऐकवा त्यांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

यानंतरची फरमाईश लातूरवरून आली आहे. लता मंगेशकर आणि मोहम्मद अजीज साहेबांचं पुन्हा एकदा गीत आहे आणि अनिल कपूर माधुरी दीक्षित दिसतात पडद्यावरती. पहिल्यांदाच फरमाईश पाठवत आहेत अतुल देशपांडे सर, सौ अर्जुना देशपांडे आणि त्यांच्या आई आहेत प्रेमलता. प्रेमाला आहे का सर? प्रेमाला देशपांडे. तर जर चुकलं असेल तर प्लीज माफ करा हा सर. तर त्यांनी काय केलं माहिती आहे, सरांनी आज फोन केलाय आणि सांगितलं की माझ्या आई सकाळी 6 पासून भक्ती संगीताचा आनंद घेते आणि सर्वच कार्यक्रमांचा आनंद देखील ती घेत असते. तिला रेडिओ त्यांना खूप आवडतो आणि त्यांना देखील खूप आवडतो असं त्यांनी सांगितलंय. क्लॅरिटी क्वालिटी ही रेडिओ त्यांची खूप छान आहे असं त्यांनी सांगितलं. त्यांनी 20,000 साऊंड बॉक्स खरेदी केलाय आणि तो घरामध्ये लावून, तो स्पीकर लावून ब्लूटूथ कनेक्टेड तो लावलाय आणि आनंद घेत आहेत रेडिओ येण्याचा. हे ऐकून खरंच खूप छान वाटलं सर. थँक्यू सो मच देशपांडे सर, तुम्ही तिथे आहात पण मला आता ऐकताना देखील खूप छान वाटलं की तुम्ही एवढा छान कार्यक्रमांचा आनंद घेत आहात आणि आज पहिल्यांदाच लाईव्हमध्ये देखील त्यांचा फरमाईश आपण घेणार आहोत. त्यांना आज खेल या चित्रपटातील हे सुंदर असं गीत ऐकायचं आहे. तर सर असंच ऐकत चला, इतर देखील कार्यक्रमांबद्दल सांगा आणि आजच्या या लाईव्ह कार्यक्रमाबद्दल देखील सांगू शकता. ऐकूयात अतुल सर, अर्चनाताई आणि त्यांच्या आई यांची व्हॉट्सअप फरमाईश लातूरवरून.

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेना 90.4 FM. आपली माणसं आपला अवस्त्रियानंतरची फरमाईश स्वराज ची आलेली आहे. अगदी छोटूसा आपला श्रोता आहे, आज शाळा बुडवली आहे त्यांनी. आज त्यांनी शाळेतच गेला नाही आहे, तर त्याला आज त्याच्या मम्मीकडून मेसेज पाठवला त्यांनी की काय म्हणतोय की माझं गाणं म्हणा तुम्ही आणि गाणं पण लावा असं म्हणतोय स्वराज. तर आपल्या नियमित ताई आहेत रेश्मा जाधव ताई, त्यांचा मुलगा आहे स्वराज. तर आई देखील खूप प्रेम करतात असं सारखं सांगत असतात मला रेश्मा ताई की आईंना खूप आवडतो आवाज माझा. तर थँक्यू सो मच ताई आणि आई, असंच प्रेम करत राहा आणि ऐकत देखील राहत. चला तर शेवटचं गाणं ह्या छोटूशी आपल्या श्रोत्याची फरमाईश देते. आणि दादांनी देखील मला मेसेज केला, माहितीये की दादांचा मेसेज असा आला की मी जेव्हा मोहम्मद अजीज साहेबांचं गीत देते तेव्हा मला दादांची आठवण येतेच. आणि त्यामध्ये दादांचा असा मेसेज आला की खरं तर प्रेमाची किंमत ही प्रेम मिळवण्यापेक्षा प्रेम गमवल्यावरच जास्त कळते असं म्हणतात खरं, परंतु प्रेम हे प्रेमच असतं असंही म्हणतात. पण खरं या प्रेमाबद्दल जरा खोलात जाऊन कुणी सांगेल का रेडिओ तेरणाच्या माध्यमातून, ज्यामुळे प्रेम म्हणजे काय असतं ते जरा उमजेल आणि समजेल. बोलेल का कोणी त्वरित कळवा असं दादांनी मेसेज केला होता. त्यावरती आपले प्रकाश बोबडे सर म्हणतात, प्रेमात सर्वात महत्वाचं असतं ते म्हणजे समोरच्या व्यक्तीला मनापासून स्वीकारणं. खरं प्रेम अंतराने कमी होत नाही, उलट ते आठवणींमध्ये अधिक घट्ट होतं. प्रेम म्हणजे एखाद्याला मिळवणं नव्हे तर त्यासोबत आयुष्य सुंदर बनवणं. ज्याच्यावर प्रेम करता त्याच्यासाठी स्वतःमध्ये चांगला बदल घडवणं हीच प्रेमाची खरी ताकद आहे. थँक्यू सो मच सर, प्रकाश बोबडे सरांनी हे आन्सर दिलंय मला. आणि सारखं ते म्हणतात असंच आनंदी रहा. मॅडमजी तुम्हाला एक सांगतो, तुमच्या एका आवाजामुळे मन आनंदी होतं, दिवस खूप छान जातो. मॅडमजी आपल्या प्रत्येक आठवणी मनामध्ये साठवून राहतात. आपला आवाज, आपलं सूत्रसंचालन, आपण हसणं आणि आपलं गायलेलं प्रत्येक गाणं हे मनाला भारावून जातं. जे तुम्ही, मी असो किंवा इतर श्रोते, त्यांबद्दल मनापासून जे बोलता त्यांच्या आठवणी मी ठेवतो. माझं एक माझ्या स्वामींना मागणं आहे की तुम्ही सदैव आनंदी आणि हसरे राहावं. थँक्यू सो मच सर, असंच प्रेम करत राहा, ऐकत राहा. आणि नक्कीच एक गाणं म्हटलं की ते फ्रेश होतात, माहिती. मी जेव्हा गाण्याचं एक कड वळत पण म्हटलेलं एकदम मूड फ्रेश झाला असं म्हणून मेसेज करत असतात ते. आणि त्यामध्येच आपले ओमप्रकाश गीते सर देखील सांगत असतात, एक जरी या पूर्ण काय म्हणतात की फरमाईशमध्ये मी एक पण गाणं जर म्हटलं नाही ना, बरेच श्रोता तसे आहेत की मला म्हणतात की तुम्ही एक कडवं म्हणत चला. विलास पदमवार सर देखील आहेत त्यामध्ये की जे सांगत असतात सतत तुम्ही की एक कडवं म्हणत चला कार्यक्रमामध्ये. तसेच आपले श्रीकांत सर आहेत, ते देखील ढेकणे सर जे म्हणत असतात की तुम्ही एक कडवं म्हणत चला. तर असे सुंदर आपले श्रोते आहेत. सुनील शिंदे सर म्हणतात, नमस्कार मॅडम, आजचा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला, आजच्या गाण्यांची निवड छान झाली त्याबद्दल सुनील शिंदे तालुका वाई सातारा येथून धन्यवाद. थँक्यू सो मच सर. आणि प्रकाश बोबडे सर देखील थँक्यू. आणि नक्कीच फरमाईशीमध्ये गाणे म्हणून आपल्या श्रोत्यांना आनंदही ठेवण्याचा नियमित मी प्रयत्न करत असेल. ज्या श्रोत्यांच्या तर राहिल्या फरमाईश, आय एम रिअली सॉरी म्हणते. 3:11 झालेत, आज वेळ खरंच कसा गेला हे समजलंच नाही मला, पण तरी देखील जास्तीत जास्त फरमाईश पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. उद्या भेटूयात. ज्या श्रोत्यांना म्हटलंय उद्या घ्या, तर अशा श्रोत्यांना नक्कीच उद्या घेणार आहे फरमाईशीमध्ये. त्यामुळे प्लीज तुम्ही नाराज होऊ नका. आणि सुनील रोडी सर, खास करून तुम्ही मनाला लावून घेऊ नका अजिबात. मी तुम्हाला म्हटले नाही किंवा कावरके सरांना देखील असं धरून म्हटले नाही, पण नावं घेतली कारण की तुम्ही दोघे असे श्रोते वाटलात मला की तुम्ही तुमच्या फरमाईशींचा खूप हट्ट करतात. आणि कारण की इतका हट्ट करता की मग काही वेळेस मला खूप राग येतो, कारण की कावरके सरांना देखील मी ओरडले होते अजेदी, पण यामध्ये दोघांची नावं घेऊन म्हटले मी. त्याबद्दल मी सॉरी देखील म्हणते, माझ्याकडून चुकलं असेल तर प्लीज माफ करा. आणि तुम्ही दोघंही मनाला अजिबात रागवून घेऊ नका. मी अजिबात कोणावरही रागवत नाही आणि तुमचं देखील मनावर अजिबात घेतलेलं नाही आहे, त्यामुळे तुम्ही प्लीज अजिबात कोणीही वाईट वाटून घेऊ नका. तर सुनील शिंदे सरांचा नंबर पाहिजे तर नक्कीच देते. त्यामध्ये आणखीन श्रोते आहेत जे म्हणतात की आपले नियमित श्रोते आहेत जे सातारा येथून आहेत ना, नियमित श्रोते. आज बघा आता नियमित असतात पण ते कधीच मेसेज करत नाहीत, पण मला कसं कळणार की ते लाईव्हमध्ये आहेत. तर आता देखील मी पण असं म्हणून टाकलं, आता मी पण म्हटल्यावर कसं समजणार मी पण. तरी पण लक्षात आहेत महेंद्र कुमार चव्हाण सर राजधानी सातारा येथून आहेत. तसंच डॉक्टर बाळासाहेब वरपे सर देखील खूप छान मला सांगत असतात, सतत सांगत असतात, छान सांगत असतात, त्याबद्दल देखील आभारी आहे. तर योगेश सर आपण उद्या घेऊयात फरमाईश, आता वेळ झाली आहे टाटा बाय बाय म्हणण्याची म्हटलंय मी, आणि स्वराजचा आवाज ऐका किती गोड आवाजात म्हटलंय, कोण माणूस हा फरमाईश नाही लावणार हे आवाज ऐकलं, ते बाळ इतक्या वेळ थांबलंय माहिती दोन आय थिंक सो 1:30 ते लाईव्ह आहेत ताई रेश्माताई, पण तरी देखील फरमाईश घेतली नाही. मी आता जाता जाता छोटूशांसाठी ही गाणं देणार आहे, त्याचा आवाज ऐकूयात.
1: मॅडम तुम्ही त्या गाण्याचे दोन बोली म्हणून दाखवा. मॅडम माझ्या मम्मीला माझ्या आईला तुमचा लय आवाज आवडतो.
0: थँक्यू सो मच स्वराज, खूप गोड तुझा देखील आवाज आहे. बोबला बोबला का होईना, पण त्याचा आवाज खूप गोल आहे. बोला रेश्माताई. रेश्मा जाधव ताई आहेत आपल्या नियमित श्रोता, स्वराज जाधव आणि आईंना देखील आज लाईव्ह आहेत, तर त्या देखील आहेत. तर जाता जाता या छोटूशा स्वराजची आपण फरमाईश पूर्ण करूयात. जे सर्व आपले छोटूशी मंडळी आहेत नक्कीच ती जवळ घेऊन बसा तारे जमीन पर या चित्रपटातील गीत. तर दोन ओळी मी देखील म्हणते, आता त्यांच्यासारखं मला येईल की नाही माहीत नाही. देखो देखो क्या वो पेड़ है चादर ओढ़े या खड़ा कोई, देखो देखो क्या वो पेड़ है चादर ओढ़े या खड़ा कोई, बारिश है या आसमान में छोड़ दिए

0: खुल के सोचे आओ, पंख जरा फैलाओ, रंग नए बिखराओ, चलो चलो चलो चलो नए ख्वाब बुन ले। हो बम बम बोले, मस्ती में तू डोल रे।
1: चला मस्ती मध्ये डोलत भेटूयात उद्या, तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा आनंदी रहा। ओ माय गॉड, दयानंद जाधव सरांनी खूप मोठा असा मेसेज केला होता, तो राहून गेला माझ्याकडून। तर दयानंद सर मी उद्या नक्की वाचते, कारण की वेळ झाली आणि आपल्याकडे गेस्ट देखील आलेत, तर नक्कीच उद्या आठवण करून द्या, मी नक्की वाचते। नियमांचे राहिले अर्ध्यात, माहिती आहे अर्ध्यातूनच ते ट्रॅक चेंज झाला आपल्याकडे। तर ज्या श्रोतांच्या फरमाईश राहिल्यात, उद्या भेटूयात, ऐकत रहा आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा।
2: उलकरकटम अक्को टक्को इडिगिडिगिडिगो इडिपाय विडिपाय चिकि चकचो गिलिगिली मल सुलु सुलु मल मकनक हुकुबुकुरे टुकुबुकुरे चकलक बिक्को चिक्को सिली सिली सिली गो बगडदुम जगडदुम चिकि चकचो।

आपण एकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. एक जाता जाता आपल्या श्रोत्यांना सांगावंसं वाटतंय. आपले श्रोते आहेत सचिन सर, ते म्हणतायत माझी मुलगी भक्ती सचिन कोरडे इयत्ता 7वी ही धाराशिव येथील अभिनव शाळेमध्ये जात असताना तिचं दप्तर म्हणजेच शाळेची स्कूल बॅग जी असते ही ऍटो रिक्षामधून पडली आहे. आज 3 दिवस झाले. ज्याला कोणाला सापडलं असेल तर त्यांनी आरजे प्रगती यांचा संपर्क साधावा असं त्यांनी सांगितलंय. तर नक्कीच तुम्ही मला या मेसेजवर मेसेज करू शकता 9970509 या क्रमांकावरती, आणि त्याला योग्य बक्षीस देखील दिलं जाईल असं त्यांनी सांगितलंय. बॅगची किंमत मोठी नाहीये पण माझ्या मुलीचं शिक्षण महत्वाचं. 2 दिवस झालं मुलगी जेवण करत नाहीये. आजवर केलेला अभ्यास, शालेय शिक्षण, त्या बॅगमध्ये इतर आवडीचं असलेलं सामान, त्यासाठी ती खूप परेशान आहे. आणि आदरणीय प्रगती, आपण यावर सर्वांना बोलावं असं त्यांनी सांगितलं. खूप मेसेज करतात आत्ता त्यांना लक्षात आलं सरांना, तर जेणेकरून बॅग मिळेल. धाराशिव येथून शिवाजी चौकातून अभिनव शाळेपर्यंत जाताना रस्त्यामध्ये ही बॅग ऍटो रिक्षामधून पाठीमागून पडली आहे. आपला मेसेज संपूर्ण श्रोत्यांपर्यंत पोहोचवावा. प्रेस रिपोर्टर सचिन गोविंद कोरडेसर, दैनिक आधुनिक, केसरी, जिल्हा प्रतिनिधी, धाराशिव. तर सरांनी अगदी शेवटच्या वेळी हा मेसेज केलाय आणि खरं तर वेळ झाली आहे म्हणून सांगत होते, पण सर म्हणतात समजून घ्या, भक्तीसाठी हे मी केलंय, जाता जाता सांगून टाका असं म्हणतं. भक्ती सचिन कोरडे स्कूल बॅग हरवली आहे. तर प्लीज धाराशिवचे आपले जे श्रोते असतील लाईव्ह ऐकणारे, तर अशा श्रोत्यांनी प्लीज एकदा लक्षात घ्या, भक्तीची बॅग हरवली, 3 दिवस झालं ती जेवण करत नाही असं सांगितलंय. आणि खरंच खूप मोठा विषय आहे. एखाद्या विद्यार्थ्याने एवढा अभ्यास केलेला असतो आणि काही गोष्टी त्याच्यात प्रेमाच्या आपण ठेवलेल्या असतात, ज्या आठवणी असतात आपल्या, तर अशा आठवणींची ती बॅग आहे. जर आपले श्रोते लाईव्हमध्ये महाराजांच्या चौकापासून अभिनव स्कूल अशा ऍटो रिक्षामधून ती पडलेली आहे बॅग, तर प्लीज प्लीज प्लीज प्लीज विनंती करते. जे श्रोते जर आपले धाराशिवचे असतील लाईव्ह ऐकणारे, अशा श्रोत्यांनी ही बॅग जर कोणाकडून किंवा कोणाला दिसली तर प्लीज 9970509 या क्रमांकावरती व्हॉट्सअप करून मला सांगायचं आहे. थँक्यू सो मच सर. सचिन सर, मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न केलाय, धन्यवाद.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

Then let's go for it.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, आपण आरोग्य मंत्र या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेत असतो की आपलं आरोग्य कशा पद्धतीनं सुदृढ ठेवावं, त्याला आपण कशा पद्धतीनं सुरक्षित ठेवावं, आणि आपल्याला जे वेगवेगळे आजार होत असतात त्याच्यापासून आपण स्वतःचं रक्षण कशा पद्धतीनं करायला हवं, आणि त्यासोबत जर आपल्याला असा कुठला आजार जाणवत सुद्धा असेल तर कुठल्याही पद्धतीचे स्वतःचे उपचार न करता किंवा आपण कुठले तरी ऐकून घरगुती उपचार न करता आपण तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवून आपल्या तब्येतीची काळजी घेणं गरजेचं असताना आपण ते सहसा करत पण असतो, आणि आरोग्यमंत्रा कार्यक्रमाच्या माध्यमातून अशीच जागृती आपण करत असतो। आज आरोग्यमंत्रा या कार्यक्रमासाठी आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे सोलापूर येथील कान, घसा आणि नाक या आजाराचे तज्ज्ञ डॉक्टर जलील मुजावर। ते सर्जन आहेत, MBBS MS त्यांचं झालेलं आहे, आणि सोलापूरमध्ये मुजावर हॉस्पिटल नावाचं त्यांचं एक खूप मोठं हॉस्पिटल आहे, खूप नामांकित असे डॉक्टर आहेत, आणि ते आज आपल्या रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत। आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कान, घसा, नाक याचे आजार कॉमन कुठले असतात, आणि ते स्वतः सर्जन असल्यामुळे डेली त्या या गोष्टीला डील करतात, ऑपरेशन असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे अनेक गंभीर आजार असतील कान, घसा आणि नाक या संदर्भातले, तर त्याच्यावरचे जे ऑपरेशन्स आहेत ते डेली करतात, डील करतात त्याशी, त्यामुळे त्यांना निश्चितच याचा खूप मोठा अनुभव आहे, आणि त्यांच्या या अनुभवाचं आपण कथन जे आहे ते आज ऐकणार आहोत, आणि आपल्याला याच्यातून खूप चांगली अशी महत्त्वपूर्ण अशी माहिती मिळणार आहे। डॉक्टर जलील मुजावर, मी आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणामध्ये।
2: नमस्कार संजय।
1: डॉक्टर जलील जी, जसं मी आता एक छोटासा पाठ सांगितला की आपण एक सर्जन आहात आणि सोलापूरमध्ये नामांकित आहात, सोलापूरच नाही तर मराठवाडा असेल, आपण महाराष्ट्रामध्ये जरी पाहिलं तर आपण जे काही एकदम जटिल आणि अतिशय असे गंभीर ऑपरेशन असतात ते आपण केलेले आहात, आणि त्याच्यामुळे आपलं नाव पण खूप मोठं झालेलं आहे, तर आपण काय सांगू इच्छिता की कान, घसा आणि नाक हे माणसाच्या शरीरातले किती असे महत्त्वपूर्ण पार्ट आहेत?
2: ॲक्च्युली आपल्या शरीराचे जे एंट्री पॉईंट्स आहेत ते कान, नाक, घसा आहेत। त्यामध्ये घसा हे फार महत्त्वाचा अवयव आहे, जिथून आपण सेवन करतो, जे आपण डाएट घेतो, जिथून आपण बोलतो। तर स्वरयंत्राचे आजार आहेत, त्याच्यात खाण्यापिण्यात त्रास होण्यासारखे आजार आहेत, त्यात कॉमन टॉन्सिलचे आजार आहेत, आता गुटखा सेवनमुळे होणारे कॅन्सरसारखे आजार आहेत, आवाज बदलणे हे जास्त व्हॉइस वापरणे किंवा फॉल्टी आवाज वापरणे याच्यामुळे बदलणारे आवाज आहेत, तर हे घशाचे निगडीत हे फार कॉमन आजार आहेत। नाकाचे निगडीत जर विचार केला तर सध्याचं हे जे वातावरण आहे हे फार पोल्युटेड आहे, जे डस्ट आहे ते डस्ट नसून त्याच्यामध्ये बरेच केमिकल ॲड आहेत, आता क्या कन्स्ट्रक्शनमधल्या डस्ट आहेत, परत आपल्या ह्या व्हेकलच्या डस्ट आहेत, प्लॅस्टिकच्या डस्ट आहेत, त्याच्यामुळं नाकामध्ये ॲलर्जी हा एक फार म्हणजे कॉमन आजार सध्या झालेला आहे, आणि नाकात हाड वाढल्यामुळे जे श्वसन प्रक्रियेत जे बाधा होते ते एक त्याच्यातला कॉमन आजार आहे। कानाशी निगडीत जर बघितलं तर कानातून पू येणे, कानाचे पडदे फाटणे, ऐकायला कमी येणे किंवा कानात आवाज येणे, चक्कर येणे, ऐकण्याची प्रक्रिया कमी होणे हे कॉमन आजार आहेत। तर कान, नाक, घशात हे दिसून येणारे एक जनरल पॉप्युलेशनमधले आजार आपण सध्या डेली ओपीडीमध्ये बघत असतो।
1: अच्छा, आता जसं की आपण म्हटलात की हे कान, घसा आणि नाक या संदर्भातले जे कॉमन आजार आहेत, पण ह्या कॉमन आजारासाठी आपल्याला असे खूप सारे डॉक्टर्स आपल्याला ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये सुद्धा दिसून येत नाहीत, मग याच्यामुळे रुग्णांचं किंवा जे कॉमन लोकांचं आहे त्याचं दुर्लक्ष जास्त होतं आणि पुन्हा खूप मोठा आजार झाल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचतात का, असं काही होतं का?
2: डेफिनेटली आपल्याकडं हेल्थ सिस्टम त्या प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळं बऱ्याच वेळा छोट्या गोष्टीसुद्धा निग्लेक्ट केल्या जातात। पहिलं तर पेशंटकडूनच निग्लेक्ट केलं जातं कारण आपल्या पब्लिकमध्ये ते अवेअरनेस नाही आहे। त्याच्यानंतर त्याचे तज्ज्ञ, कोणत्याही आजाराचा इलाज जेव्हा तुम्ही तज्ज्ञाकडे जाता तेव्हाच व्यवस्थितपणे होऊ शकतं फर्स्ट स्टेजपासून, पण आपल्याकडं ते इन्फ्रास्ट्रक्चर, हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळं आपली पब्लिक पहिलं अंगावर काढते लगेचच दाखवत नाही आहे. दाखवलं तरी ते तज्ज्ञ डॉक्टर नसतात. आपण एक आपले जे हेल्थ डॉक्टर आहेत पेरिफेरीचे ते पाहतात. तिथून ते जेव्हा त्यांच्या कंट्रोलमध्ये येत नाहीत तेव्हा ते आमच्यापर्यंत पोहोचतात. तर डेफिनेटली एक छोटीशी गोष्ट सुद्धा फार मोठी झालेली असते. तर माझं असं म्हणणं आहे की आपण हे मोठ्या आजारापर्यंत त्याचं निर्माण होईपर्यंत एखादी छोटी गोष्ट जरी आपल्याशी झाली तर हेल्थ हे फार महत्त्वाचं म्हणजे इश्यू आहे. तर प्रत्येक पेशंटने त्या त्या तज्ज्ञ डॉक्टरांना जर दाखवलं तर ते अगदी सुरुवातीलाच तो आजार बरा होण्याची फार जास्त शक्यता असते. तर मला असं म्हणायचं की आपण जेव्हा एखादी गोष्ट कांना घशात जर काय त्रास होत असेल तर त्या त्या तज्ज्ञाला दाखवलेलं आणि इलाज केलेलं फार बरं राहील की अगदी थोडक्यात ते आटोपात येईल.
1: माता याच गोष्टीला लागून जो पुढचा प्रश्न येतो तो असा येतो की हे समजायचं कसं, कारण कानाच्या आतला भाग असतो, नाकाच्या पण आतला भाग आहे, घशाच्या आतला भाग आहे, आणि हे काही कॉमन सिम्पटम्स नाही की जसे कॉमन आजार असतात. मग ते आपण समजायचं कसं की माझ्या कानामध्ये त्रास होतोय, नाकामध्ये त्रास होतोय, घशामध्ये त्रास होतोय.
2: कानाशी निगडीत जर बघितलं तर कान दुखणे, कानातून पू येणे किंवा चक्कर येणे, कानात वेगवेगळे आवाज येणे किंवा ऐकण्याची प्रक्रिया कमी होणे हे फार म्हणजे लगेचच आपल्या लक्षात येणाऱ्या गोष्टी आहेत. हे जर आपल्याला लक्षात आलं तर आपण लगेचच कानना घसा तज्ञाला दाखवू शकता आणि त्यांचा एक महत्त्वाचा तुम्ही सल्ला घेऊन त्याप्रकारे ट्रीटमेंट करू शकता. आता घशासाठी जर बघितलं तर घसा दुखणे, आवाज बदलणे, खाण्यापिण्याला अडथळा तयार होणे किंवा घशात सूज येणे असे प्रकार झाले तरी आपण कन्सल्ट करू शकतो. नोज ब्रिदिंग प्रॉब्लेम जर होत असेल तर आपण कानना घशा तज्ञाशी संपर्क साधू शकता, कारण श्वास घेणे हे सुद्धा फार महत्वाची प्रक्रिया आहे. तर नाकाशी निगडीत आता शिंका येणे, सर्दी होणे, वारंवार सर्दी होणे, सायनस सारखे आजार निर्माण होणे, त्याच्यामुळे बऱ्याच दिवस राहिल्यामुळे हेडेक होणे ह्या जर गोष्टी असतील तर आपण त्या कानना घसा तज्ञाकडे लगेच जाऊन दाखवू शकता.
1: अच्छा, आता याच्यासोबत आता दुसरा जो एक विषय येतो तो असा की जर समजा कानाचा, घशाचा किंवा नाकाचा जर असा कुठला आजार झाला असेल तर त्यावेळेस बरेच जण काय करतात की सेल्फ मेडिकेशनचा भाग करतात, म्हणजे मेडिकलमध्ये जाणं, कान दुखतं काहीतरी द्या, मग ते काहीतरी ड्रॉप देणं, किंवा नाकामध्ये काहीतरी त्रास होतोय म्हणून तर नाकातला पण ड्रॉप देणं किंवा तुम्ही काहीतरी घ्या, घशामध्ये दुखतंय तर काहीतरी विक्सच्या गोळ्या घ्या किंवा काहीतरी तुम्ही असं करा. तर असं बऱ्याच वेळेस होतं, तुम्हाला काय वाटतं की यावेळेस?
2: हा फार महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. आपल्याकडे मी सुरुवातीलाच म्हणल्यासारखं हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर फार कमी आहे, डॉक्टर्स फार कमी आहेत आणि लोकांमध्ये अवेअरनेस नसल्यामुळं हा भाग केला जातो. मला असं म्हणायचं आहे कोणत्याही आजाराचं निदान करून ट्रीटमेंट करणं हे म्हणजे पॉईंट टू पॉईंट झाल्यासारखं होईल. पण एखाद्या वेळेस आपण हे न करता उगं कान दुखते म्हणून मेडिकलमधून औषध घ्यायचे, पण कान दुखण्याचे 100 कारणं आहेत, घसा दुखण्याचे 100 कारणं आहेत किंवा नाकाचा त्रास होण्याचे बरेच कारण असतात. जर तुम्ही त्या तज्ज्ञाकडे गेलं तर ते कान दुखण्यामागचं कारणही स्पेसिफिकली ते बघू शकतात आणि त्या स्पेसिफिक ट्रीटमेंट ते करू शकतात. आपण नुसता कान दुखतो म्हणून कान वॅक्समुळे दुखू शकतो, कान फुटल्यामुळे दुखू शकतो, कानात जखम झाल्यामुळे दुखू शकतो, आपण उगा एक पेन किलर घ्यायचा आणि कानात ड्रॉप टाकायचं हे जे ट्रीटमेंट आहे ते तुमच्या त्या प्रॉब्लेम ओरिएंटेड झाली परंतु डिसीज ओरिएंटेड होत नाही, त्या आजाराशी निगडीत नाही झाली ते. त्याच्यामुळं हा आजार जरी तुम्हाला टेम्पररी बरा वाटला तरी तो जर समजा कान दुखण्याचं कारण जर कान फुटलेलं असल्यामुळे दुखत असेल आणि आपण वॅक्सची ट्रीटमेंट करतोय तर डेफिनेटली ट्रीटमेंट रॉंग वेने जाते आणि मग त्याच्याप्रमाणे तो आजार वाढतो आणि मग एक ऑपरेशनसारखी स्टेज येते किंवा इमर्जन्सीज होतात. ज्या गोष्टी 10 रुपये 20 रुपयामध्ये बऱ्या होण्यासारखे 50 100 रुपयामध्ये बऱ्या होण्यासारखे गोष्टी हजारोमध्ये जातात. तर ते टाळण्यासाठी मी म्हणल्यासारखं की एखादा जर आपणाला त्रास होत असेल तर त्याचे तज्ज्ञ जर तुम्ही दाखवून घेत असाल तर एक स्पेसिफिक ट्रीटमेंट होते, म्हणून तज्ज्ञाशी सल्ला करून घेतलेलं बरं.
1: अच्छा श्रोतेव, आपण आरोग्यमंत्र या कार्यक्रमामध्ये जी चर्चा करत आहोत ते डॉक्टर जलील मुजावर यांच्याशी. ते सोलापूर येथील सुप्रसिद्ध असे ENT सर्जन आहेत आणि आज आपला योगायोग आहे की ते आज रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि आपल्याला किमान आपण कान घसाणे नाक या संदर्भातले जे आजार असतात किंवा त्या संदर्भातली जी माहिती आहे ती आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मिळत आहे. जसं की आपण आता पाहतो की जसं सीझन बदलला, ऋतुमान बदलला की काही आजार होतात, समजा जसं की सर्दी खोकला पडसा होणं, ताप येणं, मलेरिया होणं किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी घडत असतात, उन्हाळा खूप आला तर सनबर्न होणं अशा गोष्टी असतात. मग असं काही सीझन बदलल्यानंतर सुद्धा कान नाक घसा असा काही त्रास होत असतो का?
2: सीझन बदलल्यानंतर फार तर नोज आणि घशाचे म्हणजे नाक आणि घशाचे त्रास होतात बऱ्याच लोकांना. एकदम वातावरण बदलल्यामुळं आपली बॉडी त्याला ॲक्सेप्ट करण्यात थोडा वेळ घेते. त्या दरम्यान घसा दुखणे, टॉन्सिलवर सूज येणे, घशाचे इन्फेक्शन होणे किंवा सर्दी होणे, नाकातून पाणी येणे, शिंका येणे, नाक ब्लॉक होणे हे प्रकार होऊ शकतात पर्टिक्युलर सीझन बदलल्यानंतर. तर त्याचा तेवढा सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट आपण घेऊ शकतो आपल्या म्हणजे तुमचे जे रुटीन फिजिशियन असतात किंवा जे आपले फॅमिली डॉक्टर असतात त्यांच्याकडून तो तेवढा आजार तुम्ही बरा करून घेऊ शकता.
1: अच्छा, खरं तर आपण सर्जन आहात, पण आपल्याला एक अजून आणखीन एक असा कॉमन प्रश्न विचारायचा आहे की जसं आजकाल आपण पाहतो मोबाईलचं युग आहे, त्याच्यामुळे निश्चितच माणूस 24 तास त्या मोबाईलमध्ये गुंतलेला असतो, एकतर पाहण्यामध्ये नाहीतर ऐकण्यामध्ये. मग ऐकण्याचं माध्यम म्हणतं की कानामध्ये इयरफोन घाला आणि ते ऐकत राहा नेहमी, त्याच्यामुळे निश्चितच ऐकण्याची क्षमता असेल किंवा कानाचे असे कुठले आजार उद्भवू शकतात का?
2: अगदी बरोबर आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे हा की आजकाल जे हेडफोन वापरले जातात कानामध्ये जे इयरबड्स ठेवतात आतमध्ये जे ठेवतात ते फार चुकीचं आहे. आपल्या तिथून जाणारा साऊंड हा डायरेक्टली आपल्या कानाच्या पडद्यावर म्हणजे कानाचा पडदा म्हणजे अग्नी मेंदूचा पडदा आपण म्हणू शकतो त्याच्यावर त्याची त्या साऊंडची बॉम्बार्डिंग होत असते. तर आपण ते डायरेक्ट साऊंड देऊन हा जर प्रकार कंटिन्युअसली राहिला तर लवकरच ते बहिरेपणा येण्याचे चान्सेस असतात. किंवा साऊंडची इंटेन्सिटी जर कंटिन्युअसली म्हणजे आपल्या ब्रेनमध्ये जर जात असेल तर चक्कर येणे, डोकं दुखणे असे प्रकार होऊ शकतात. तर साऊंड हे आपण डिस्पर्स होऊन जायला पाहिजे आपल्या कानामध्ये, तर नाके डायरेक्ट जायला पाहिजे. तर जर तुम्ही इयरबड ठेवत असाल तर तुम्ही डायरेक्ट साऊंड तुमच्या ब्रेनकडे पाठवतात आणि हे चुकीचं आहे. त्याच्यामुळं जर तुम कानात इयरबड ठेवणे हे तर मी म्हणेन 100% चुकीचं आहे. त्याच्यावर कानावर ठेवणारे जे इयरफोन्स आहेत ते तुम्हाला जर टाळणं शक्य नसेल तर ओव्हर द इयर हे तुम्ही वापरू शकता. ते कमी स्लो साऊंडमध्ये ना की तुम्ही जे कानात ठेवताय ते चुकीचं आहे.
1: नाही पण त्याला काहीतरी असं आपण हे ठेवू शकलं, कारण आता आपण पाहत आहोत की मार्केटमध्ये तर किती तर नवीन नवीन प्रकारचे इयरबड्स येत आहेत जे की कानामध्ये घातले जातात ब्लूटूथपासून ते बरेचसे, आणि त्याला अवॉइड करणं पण तेवढ्या सहजासहजी शक्य होत नाही. तर आपण असं दिवसातला काही टाईम फ्रेम ठरवू शकतो का की एवढ्या वेळेस वापरा किंवा न वापरा असं काही सांगू शकतो?
2: अगदी, साऊंड जर तुम्ही कंटिन्युअसली 8 तास वापरत असाल डायरेक्ट इयरमध्ये फोन ठेवून तर जे लोक 50 ते 60 वर्षाच्या वयात बहिरे होतात ते 30 ते 40 वर्षाच्या वयातच बहिरे होऊन जातील. आणि ऐकणे ही प्रक्रिया बघण्या पाहण्यासारखी आहे. डोळे जेवढे महत्वाचे आहेत तेवढे ऐकणे सुद्धा महत्वाचं आहे. तर आपणाला जर तो बहिरेपणा नको आहे, लवकरच बहिरे व्हायचं नसेल तर आपल्याला हे टाळावं लागणार आहे. आणि मला असं म्हणायचं की ज्या कंपन्या हे इयरबड्स बनवतात त्यांनी अगदी हे म्हणजे चुकीचं आहे असं मला वाटतं, तर त्यांनी त्या प्रकारात मॉडिफिकेशन करून ओव्हर द इयर ठेवण्याचे जे इन्स्ट्रुमेंट आहेत ते लॉन्च करायला पाहिजे जे आपल्या हेल्थला ड्रॉमा देतात. असे ऑब्जेक्ट्स बनवणं हे मला असं वाटतं त्याच्यामध्ये सुद्धा तो फार मोठा रिसर्चचा भाग आहे, पण त्याच्यासुद्धा इम्प्रूव्ह आला पाहिजे. आणि मी एक काना घसा तज्ज्ञ म्हणून सांगू इच्छितो की तुम्ही कानामध्ये ठेवत असलेले इयरबड हे अगदी चुकीचे आहेत. तुम्ही कानाच्या वर ठेवू शकता आणि ऐकू शकता.
1: अच्छा, श्रोते परत एकदा आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो की आपण डॉक्टर जलील मुजावर जे ENT सर्जन आहेत, सोलापूर येथील सुप्रसिद्ध असे ENT सर्जन आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करत आहोत. याच्यासोबत आणखीन एक असा विषय तो म्हणजे की जसं लहान वयातले मुलं असतात किंवा मिड रेंजमधले म्हणजे साधारणतः तरुण आणि वयोवृद्ध, तर यांच्या कान घसा आणि नाकाच्या संदर्भातल्या आजारामध्ये अशी काही वर्गवारी असते का? किंवा समजा आता एखादा तरुण असेल किंवा वृद्ध असेल तो सांगू तर शकेल किंवा आम्हाला कमी ऐकायला येतं किंवा माझ्या नाकामध्ये प्रॉब्लेम आहे. लहान मुलांमध्ये जर असं असेल तर मग त्यासाठी काही जे कोणी पालक असतील त्यांनी काय असं काळजी घेतली पाहिजे?
2: अगदी बरोबर आहे, लहान मुलं ऐकत नाहीत किंवा बोलत नाहीत हा प्रकार आपल्याला फार उशिरा समजतो, कारण त्यांना ते समजणे आणि सांगण्याची प्रक्रिया फार लेट असते. तर आजकाल आपण आता बऱ्याच आता लहान मुलांच्या हॉस्पिटल्समध्ये आपण हे म्हणजे अवेअरनेस दिलेला आहे की जो जन्मला मुलगा तो खरंच ऐकतो का आणि तो भविष्यात बोलू शकेल का हे पाहण्याच्या काही टेस्ट आहेत. तर आपण ते स्क्रीनिंग टेस्ट करत असतो. बेरा नावाची एक टेस्ट आहे, वई नावाची एक टेस्ट आहे, त्याच्यामध्ये आपल्याला तो जन्मलेलं बाळ ऐकतं का हे आपण त्या टेस्टनुसार माहीत करून घेऊ शकतो. आणि फिजिकल एक्झामिनेशनसुद्धा करतो आपण, कानाची एंडोस्कोपी करतो, कानामध्ये पडदा आहे का, कान व्यवस्थित आहे का. तर मला असं म्हणायचं आहे की प्रत्येक जन्मलेल्या मुलाची कान घशाची टेस्ट होणं फार आवश्यक आहे. त्यातल्या त्यात कानाची टेस्ट फार महत्त्वाची आहे.
1: कारण जर वर्षापर्यंत ही करावी,
2: अगदी आपण ते जन्मलेल्या बाळापासून ते 2 वर्षाच्या आत आपल्याला हे रिपोर्टिंग होणं आवश्यक आहे. कारण जर एखादं बाळ ऐकत नाही हे प्रक्रिया जर आपल्याला वयाच्या 2 वर्षाच्या आत कळाली तर आपण त्याचा इलाज म्हणजे सर्जिकली म्हणा किंवा स्पीच थेरपीने किंवा हिअरिंग एड्स देऊन आपण ते इम्प्रूव्ह करू शकतो. पण जर ते ही प्रक्रिया जर आपल्याला 2-3 वर्ष 4 वर्षाच्या दरम्यान जर जाणवली तर ते ऐकण्याच्या प्रक्रियेत इम्प्रूव्हमेंट करणं किंवा प्रत्येक माणूस हा ऐकल्यामुळेच बोलतो तर बोलण्याची प्रक्रिया डेव्हलप फक्त ऐकण्यामुळे होत असते. एखादा मुलगा जर ऐकतच नसेल जन्मल्यापासून तर तो बोलणार सुद्धा नाहीये. त्याच्यामुळं आपल्याला ऐकण्याच्या प्रक्रियेचा तपास लवकरात लवकर वयाच्या 2 वर्षाच्या आतच व्हायला पाहिजे. त्याचं निदान करून त्याचा इलाज 2 वर्षाच्या वयाच्या आतच ते व्हायला पाहिजे, तरच तो ऐकली आणि बोलल. पण बऱ्याच वेळा आता आपण बघतो की ऐकण्यात ऐकत नाही किंवा बोलत नाही, मुलगा बोलत नाही म्हणून आमच्याकडे येतात लोक वयाच्या 10 वर्षाच्या वयात. तेव्हा आमच्या लक्षात येतं की ते ऐकत नाहीये आणि ऐकत नाही म्हणून बोलत नाही. मग त्यावेळी जेव्हा आम्ही त्यांच्या ऐकण्याबद्दलचे रिपोर्टिंग करतो किंवा ट्रीटमेंट करतो तेव्हा ते ऐकतील तर खरं, पण बोलण्याची प्रक्रिया तोपर्यंत लेट झालेली असते त्यामुळे बोलण्यात तेवढा फ्लुएन्स नसतो. म्हणून बोलणे हे जर आपल्याला लवकर यायला पाहिजे किंवा ऐकण्याची प्रक्रिया खरी आहे का नाही हे आपल्याला वयाच्या 2 वर्षाच्या आतच व्हायला पाहिजे.
1: अच्छा, डॉक्टर जलील मुजावर, जे आपण खरं तर पाहायला गेलं तर दररोज खूप म्हणजे असे क्रिटिकल असे ऑपरेशन पण करत असता, अशा बऱ्याचशा रुग्णांना आपण म्हणजे फक्त सोलापूरचं नाही तर थ्रूआउट महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश अशा ठिकाणून सुद्धा आपल्याकडे अनेक पेशंट्स येतात आणि जे क्रिटिकल पेशंट झाले असतात असे ऑपरेशन करतात कान नाक घशाच्या संदर्भामध्ये. आणि आपण जर हे पाहायला गेलं असे ऑपरेशन्स वगैरे पाहिलं तर तुम्हाला याची बेसिक गोष्ट कुठली वाटते की ह्या ऑपरेशनच्या लेवलपर्यंत ती केस येऊ नये याच्यासाठी अगोदरच काय प्रिकॉशन घ्यायला हवेत असं आपल्याला वाटतं?
2: कोणत्याही आजारांचे आपण मी तुम्हाला सुरुवातीला म्हणल्यासारखं जर त्रास होत असेल तर त्या त्या तज्ज्ञाकडे जर आपण दाखवलं सुरुवातीलाच त्रास सुरू झाला तर त्याचं लवकर निदान होईल आणि लवकर ट्रीटमेंट होईल जेणेकरून ते फार लेट होऊन ऑपरेशनच्या स्टेजपर्यंत येऊ नये. पण आता आपण जेव्हा पाहतो की आमच्याकडे जेव्हा पेशंट येतात तेव्हा ते फार उशीर होऊन आलेले असतात, त्यांचं हिअरिंग लॉस झालेलं असतं, मेंदूचा पडदा खराब झालेला असतो, काना तुटलेले असतात, हाडामध्ये ते आजार गेलेला असतो किंवा नाकाचे आजार अगदी ब्रेनपर्यंत गेलेले असतात, घशाचे आजार अगदी कंट्रोलच्या बाहेर गेलेले असतात. पण तरीसुद्धा आता या सध्याच्या प्रेझेंट युगामध्ये एंडोस्कोप आल्यापासून हे आजारसुद्धा आपण अगदी टोकाला जाऊनसुद्धा अगदी सुरळीतपणे बरे करू शकतो. कारण कानात जाणाऱ्या दुर्बिणी अगदी छोट्या छोट्या आहेत, आपण तिथपर्यंत जाऊन तो आजार बरा करू शकतो. बेस कल्ला म्हणजे अगदी ब्रेनच्या खालच्या भागातसुद्धा आपण नाकातून जातो आणि आपण तो आजार तिथं बरा करतो. पहिले जे अगदी फार मेजर ऑपरेशन व्हायचे ते मेजर ऑपरेशन अगदी आपण आता एंडोस्कोपीच्या याच्यामुळं अगदी सुरळीतपणे आणि सिम्प्लिफाईड करू शकतो. इव्हन कितीही मोठे आजार झाले तर कान नाक घशात अवेलेबल असलेल्या दुर्बिणीमुळं आपण हे ऑपरेशन अगदी सक्सेस रेटपर्यंत करू शकतो. हे आत्ताच्या तंत्रज्ञानाचा एक फार मोठा फायदा कान नाक घसा तज्ज्ञाला झालेला आहे आणि आपण ते करतो.
1: डॉक्टर जलील मोजावरजी, खरं तर मी आता तुमच्या थोडंसं पर्सनल लाईफकडे येतो कारण तुम्ही हे खूप टेक्निकली गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि मेडिकली सांगितलेल्या आहेत, पण मूळतः तुमचं मूळ गाव हे आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यातलंच लोहारा तालुका या ठिकाणचं आहे, आपलं शिक्षण पण त्याच ठिकाणी झालेलं आहे. त्यानंतर आपण अंबाजोगाई इथे शिक्षण घेतलं 12वीपर्यंतचं, त्यानंतर जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे औरंगाबादचं त्या ठिकाणी आपण मेडिकलचं शिक्षण घेतलं आहे, MS पण तिथूनच झालात, आणि त्यानंतर मग पुन्हा आपण सोलापूरला एका साध्या क्लिनिकपासून ते आज एवढं प्रतिथियश असं आपलं मुजावर हॉस्पिटल आपण उभा केलेला आहे. तर या सर्व गोष्टी ज्या आपल्याला लहानपणापासून घडल्या याच्या पाठीमागे तुम्हाला म्हणजे श्रेय जर द्यायचं म्हणतं तर तुम्ही कोणाला देण्यासाठी?
2: डेफिनेटली याचं श्रेय तर माझ्या आई वडिलांनाच. फार एक भावनिक प्रश्न विचारला, मी बोलू शकत
1: नाही. कारण कसं आहे डॉक्टर साहेब, आम्ही जसं पाहिलेलं आहे की तुमचा पूर्ण इतिहास, तुमची जी पूर्ण हिस्ट्री आहे ती पण आम्ही थोडीशी माहिती काढली, तर त्याप्रमाणे जर पाहायला गेलं तर आपण खूप एका कॉमन बॅकग्राऊंडहून आलेला आहात. तुमचे घरचे जे आहेत ते खूप असे म्हणजे गरिबी परिस्थितीतून तुम्ही वर आलेला आहात आणि तुमचा लहानपणीचा जर इतिहास जरी पाहिला तर तुम्ही कंदिलावर अभ्यास करूनसुद्धा शाळेमध्ये असताना तुम्ही फर्स्ट क्रमांकमध्ये 10वीला पास झालेला होता. तर अशा पद्धतीनं जर सगळा विचार केला तर आत्तापर्यंतचा एवढा सगळा प्रवास बघून तुम्हाला काय वाटतं की कॉमन घरातले मुलंसुद्धा एवढं मोठं प्रतिथियश मिळू शकतात का? तुम्हाला काय
2: अगदी मिळू शकतात. माझं जर तुम्ही पहिल्या विचारलेल्या प्रश्नाचं श्रेय तर मी माझ्या आई वडिलांनाच देईन. आणि आपण अगदी कॉमन म्हणजे अगदी गरीब ते गरीब घरामध्ये सुद्धा असे होतकरू विद्यार्थी असतात आणि करतात ते आपण बघतो, भेटतात सुद्धा आणि मी ते केलेलं आहे.
1: अच्छा आणि असा एक विषय आहे की आता ज्यावेळेस तुम्ही तुमचा आणखीन एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणलं तर जे मला पर्सनली माहिती आहे ते म्हणजे उस्मान जिल्ह्यातून खास करून लोहाऱ्यातून असे जर कोण पेशंट तुमच्याकडे आले तर प्रायोरिटीनं तुमच्याकडे अनेक खूप गर्दी असताना सुद्धा तुम्ही त्या पेशंटना घेता आणि कुठलीही फी आकार न आकारता सुद्धा तुम्ही त्यांना पूर्ण उपचार

0: देता हे
1: आपण म्हणतो ना मातीचं ऋण असतं. माझ्या गावचे लोक येतात तेव्हा मला फार बरं वाटतं.
0: अच्छा.
1: मी त्यांना पेशंट म्हणून नाही घेत तर ते माझ्या गावचे आलेत म्हणून घेतो. नंबर नसताना सुद्धा घेतो आणि त्यांची मला सेवा करण्याची एक संधी मिळाली म्हणून मी त्यांची फीस नाही घेत. मी निशुल्क त्यांची सेवा करत असतो.
0: आणि डॉक्टर जलील मुजावर जी, खरं तर हे सांगण्याचं कारण असं होतं की हा शेवटचा जो पार्ट होता एक 2-4 मिनिटाचा तो याच्यासाठी होता की आमचा रेडिओ तेरणाचा एक ब्रीद आहे की आपली माणसं आपला आवाज. आणि आमचं जे हे रेडिओ तेरणाचं आपली माणसं जे आहेत आपल्या जिल्ह्यातले आहेत आपल्या गावातले आहेत आणि हे माणसं जे ग्लोबली खूप सक्सेसफुल झाले आहेत, म्हणजे तुम्ही देशविदेशामध्ये तुमचे प्रबंध सादर केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तुमचं नाव हे खूप आदरानं घेतलं जातं की कान घसा नाकतज्ञ म्हटलं तर मग डॉक्टर जलील मुजावर. तर हे जे आहे ते हे आमच्या उस्मानाबादचं वैभव आहे की जे खूप मोठ्या स्तरावर पोहोचलेलं आहे. तर हे आम्हाला आमच्या सर्व लोकांना पण कळवं आणि जे लोकल हिरो आहेत त्यांना ग्लोबल करण्याचं काम रेडिओ तेरणा करतं आपली माणसं आपला आवाजच्या माध्यमातून, त्यासाठी हा शेवटचा टच होता. आणि म्हणून तुम्ही त्या पाठीमागल्या फ्लॅशबॅकमध्ये गेलेला आहात. म्हणून तुम्हाला असं कुठलं एखादं गाणं जे आहे की तुमच्या डोक्यामध्ये चालू आहे त्या फ्लॅशबॅकमधलं?
1: ये दोस्ते हम नहीं छोडेंगे.
0: अच्छा, म्हणजे तुम्हाला शाळेतला पूर्ण भाग आठवला. तर डॉक्टर जलील मुजावर यांचं ENT हॉस्पिटल जे आहे ते सिद्धेश्वर मंदिराच्या समोर आहे, जिथे आपल्याला ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आहे. आपण कधी पण गेलात आपल्या उस्मान जिल्ह्यातल्या, म्हणून जर तुम्ही गेलात तर डॉक्टर जलील मुजावर हे आपल्या स्वागतासाठी तिथे असतील आणि तुम्हाला योग्य आणि खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करतील. डॉक्टर जलील जी, आपण या ठिकाणी आलात आणि खूप चांगली अशी कानाच्या बाबतीतली जी माहिती सांगितली कमी शब्दामध्ये पण अतिशय मार्मिक आणि योग्य ती माहिती होती, ती सर्व आमच्या श्रोत्यांना ऐकून निश्चित ते अवेअर झाले असणार आहेत, ते जागृत झालेले असणार आहेत. आपण आज रेडिओ तेरणामध्ये येऊन जी हे माहिती आपली शेअर केली त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो.
1: नमस्कार.
0: आणि आपण एकत्र हा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. किंवा आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा हे ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावरला जर आपण टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. किंवा आपण http://radio.coe.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाग्रामला आपण फॉलो करा, लाईक करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970509000. ऐकत राहा, नंदी राहा, रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

Murphy 76 to the Flamethrower address.

0: गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: बरसों हो गए बिछड़े, अब साथ नहीं हो तुम. फिर ऐसा क्यों लगता है जहां मैं हूं वहीं हो तुम. क्या करूं मैं अपनी उंगलियों का, किसी की भी तस्वीर बनाऊं तुम्हारी बन जाती है. ये सिर्फ मेरा पागलपन है या

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीता ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: ऐका ना, तुम्ही पीएम सूर्यघर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
1: भारत सरकार का लक्ष्य सोलर पावर से बिजली बिल जीरो करने का भी है।
0: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य। आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिडला विकून पैसेही कमवू शकता। मग बसलात काय, आताच रजिस्टर करा pmsuryaghar.gov.in वर।
2: हर घर सूर्यघर।
3: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे।
4: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
3: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
4: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
3: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नात जे जागवत हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा।

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नात जे जागवत हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा।

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ देतना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

Michael.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ देतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा। रुक रुक रुक।

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवत हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा।

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवत हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा।

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा।

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचालित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे,
1: बारावी पास ना BCA, बारावी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव, मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवत हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ देतना 90.4 FM आपली

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ देतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ देतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवत हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तरना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा।

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: ऐका ना, तुम्ही पीएम सूर्यघर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
1: भारत सरकार का लक्ष्य सोलर पावर से बिजली बिल जीरो करने का भी है।
0: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य। आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिडला विकून पैसेही कमवू शकता। मग बसलात काय, आताच रजिस्टर करा pmsuryaghar.gov.in वर।
2: हर घर सूर्यघर।
3: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे।
4: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
3: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
4: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
3: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना, आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना, आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा।
4: कह दूं तुम्हें
5: हाँ
4: या चुप रहूं
5: ना,
4: दिल में मेरे आज क्या है
5: क्या है,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना.
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ सुरेल संगीताचा नजराणा.
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज.
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध.
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.
4: ए आओ ना, दिल है बेकरार.
5: नाना,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,